229.9 मीटर्स तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत. सुस्वागतम श्रोते हो. आज भारतीय सौरतिथी 20 भाद्रपद शके 1948 अर्थात शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. श्रोते हो, सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जोगी आपण ऐकत आहात. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच, प्रतीक्षा करा.

श्रोतेहो नमस्कार. अभिवादन. हल्लीच्या काळात अभिवादनास फार महत्त्व प्राप्त झालं आहे. अभिवादन म्हणजे भेटताना, निरोप घेताना किंवा संभाषण सुरू करताना दुसऱ्या व्यक्तीला आदर, प्रेम आणि सदिच्छा दाखवण्याची पद्धत म्हणजेच अभिवादन होय. अभिवादन हे वेळेनुसार केलं जातं. अगदी सकाळी शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ रात्री, तसेच दररोजच्या बोलण्यातसुद्धा वापर केला जातो. औपचारिक बोलतानासुद्धा नमस्कार, आदरणीय, सन्माननीय, सादर प्रणाम, ऑफिस पत्रनिवेदनात महोदय असे शब्द वापरतात. अनौपचारिकमध्ये सुद्धा हाय, हॅलो, काय मित्रा असे शब्द प्रयोग करून आपलेसे करण्याची पद्धत वापरात आहे. मूळतः नमस्कार या शब्दाचा अर्थ नमक अधिक कार, म्हणजेच मी तुम्हाला वंदन करते. जगभरात हॅलो हा शब्द सर्वात जास्त वापरले जाणारे अभिवादन आहे. जगातील सर्वात जुनं अभिवादन नमस्ते हे आहे. ते वेद काळापासून वापरात आहे.

ली ईमेलच्या जमान्यात रिस्पेक्टेड सर, प्रिय महोदय, महोदया या शब्दांचा वापर केला जातो. अभिवादन हा फक्त एक शब्द नाही, तर तो माणसामधला दुवा आहे. अभिवादन हा शब्द समन्वय साधण्याचा प्रमुख मार्ग आहे. अभिवादनासाठी वापरण्यात येणारा प्रत्येक शब्द हा लाख मोलाचा असतो. दिशादर्शक, मार्गदर्शक अशी भूमिका पार पाडणारा प्रेरणादायी अभिवादन शब्द असतो. जेव्हा कोणी यश संपादन करतो तेव्हा शाब्बास अभिवादन म्हटलं की त्याच्या परिश्रमाला मान्यता मिळते. त्याला मनात वाटतं, माझं काम कोणीतरी पाहिलं. सहजपणे वरिष्ठ व्यक्तींकडून तू प्रामाणिक आहेस हे शब्द ऐकताच ती आयुष्याची पुंजी वाटू लागते. शाळा, महाविद्यालयात किंवा कार्यालयात एवढेच नव्हे तर घरात कामाचं एकमेकांचं कौतुक झालं की निगेटिव्हिटी कमी होते आणि टीमवर्क वाढतं. याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृतीत मोठ्यांचा आदर, लहानांचं कौतुक करणं हा संस्कार आहे. सणवार, वाढदिवस, यश प्राप्तीच्या वेळी अभिवादन करणं अपेक्षित असतं. पुरस्कार प्राप्त केला, नवीन घर बांधकाम केलं, मेडल जिंकले किंवा शोध लावला की अभिनंदन जरूर करावे. विवाहाप्रसंगी आयुष्यभराचा प्रवास प्रेमाने व आनंदाने जावो, दोघांचं नातं असं फुलत राहो. अभिवादन हा कोणत्याही संस्कृतीचा आणि संवादाचा महत्त्वाचा भाग आहे. जगभरात अभिवादन करण्याचे विविध प्रकार आहेत, त्यात सर्वात मौल्यवान प्रकार भारतात आहे. दोन्ही हात जोडून नमस्कार करणं, स्वागत अर्थात वेलकम केलं जातं. जपान देशात कंबर वाकवून ओजिगो केल्या जाते. पाश्चिमात्य देशात शेक हँड, हातात हात घेऊन अभिवादन करण्याची पद्धत आहे. अरब देशात हात छाटीवर ठेवून तर तिबेटमध्ये जीभ बाहेर काढून अभिवादन करतात. नाक घासून अभिवादन करण्याचा प्रकार माओरी न्यूझीलंड देशात आहे. नमस्कार हा अभिवादनाचा प्रकार भारतात सर्वात जास्त वापरला जातो. अभिवादन म्हणजे नमस्कार नाही, तर समोरच्या माणसाला दिलेला आदर असून चेहऱ्यावरचं हास्य आणि तोंडातला गोड शब्द हेच खरं ओळखपत्र आहे. अभिवादनाबद्दल संतांनी फार सुंदर विचार मांडले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की नम्र झाला भूता तेने कोंडी जे अनंता. जो सर्वापुढे नम्र होतो त्याच्याच हृदयात अनंत परमेश्वर बंदिस्त होतो. अभिवादन ही नम्रतेची पहिली पायरी आहे.

श्रोते हो, आताच आपण नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमांतर्गत अभिवादन याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार ऐकलेत. विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

संत ज्ञानेश्वर यांची पारंपरिक भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. यानंतर ऐकूयात अनिल खोब्रागडे यांचा स्वर.

श्रोतेहो आत्ताच आपण अनिल खोबरागडे यांची गीतरचना ऐकलीत. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोतेहो आपण ऐकलेत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हिंदी भक्तिरचना.

0: श्रोतेहो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात हिंदी भक्तिरचना ऐकलीत आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम इथे संपला. मंगल प्रभात हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR तसंच FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
2: संचय अॅग्रोचे FCOAT 9. संचय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संचय अॅग्रो इनपुट्स 99211 999 71.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. याअंतर्गत आज ऐकूयात हवामान अंदाज आणि कृषी सल्ला. याविषयी डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेली अधिक माहिती. ऐकूयात कार्यक्रम कृषीवाणी.
5: शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, आपणाला काही संदेश देत आहे. परतीच्या मान्सूनची चांगल्या पावसाची शक्यता आहे. मान्सून वाऱ्याच्या दिशेत बदल झाला असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून सुरू झाली आहे. रविवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी ते मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर या 3 दिवसात महाराष्ट्रात सर्व उत्तर भारतात समान हवेचा दाब म्हणजेच 1,008 हेक्टोपास्कल इतका कमी राहील आणि उद्यापासूनही हवेचे दाब कमी होत आहेत. विशेषतः मराठवाड्यात देखील कमी होत आहेत. राजस्थानमधून मान्सून थांबण्याच्या मार्गावर असून वारे वायव्येकडून दक्षिणेच्या दिशेने वाहतील किंवा मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतील आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि मराठवाड्यासह सर्व जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 19 सप्टेंबर या 4 दिवसात हवेच्या दाबात वाढ होऊन महाराष्ट्रावर 1,010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब वाढेल. प्रशांत महासागराचं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान सध्या पेरूजवळ 18 सेल्सिअस तर इक्वाडोरजवळ 23 सेल्सिअस इतकं कमी झालाय. कोलंबियाजवळ 26 सेल्सिअस इतकं कमी झालंय. त्यामुळे सध्या तरी एलनिनोचा प्रभाव फारसा दिसत नाही. हिंदी महासागराचे पश्चिम भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 28 सेल्सिअस पर्यंत वाढलेले असल्याने IOD पॉझिटिव्ह झाला आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळणार आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवेचा दाब कमी राहिल्यासह चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. जसे तापमान वाढेल तसे हवेचे दाब कमी होतील, त्यामुळे सर्व भागात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. आता थोडक्यात आपण मराठवाड्याबद्दल माहिती घेऊया. धाराशिवमध्ये रविवार पासून पुढे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. 20 मिलीमीटर धाराशिव जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात 24 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 21 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 30 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 26 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 22 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 35 मिलीमीटर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 37 मिलीमीटर रविवारी पावसाची शक्यता आहे. आणि त्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यात याच्या 3-4 दिवसात 2-4 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 2-6 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 2-18 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 2-8 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 2-11 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 2-12 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 2-9 मिलीमीटर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3-8 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. त्यामुळं

0: याला रब्बी हंगाम हा फार जे काही सांगतायत सुपर एलनिनो त्याचा प्रभाव राहील, त्यामुळे पाऊस होणार नाही, पण तशी परिस्थिती मला तरी दिसत नाही. त्यामुळे आपण तयारीत राहावं, जिथं चांगले पाऊस होतील त्या ठिकाणी आपल्याला पेरणीची तयारी करायची. आणि त्याच्याबद्दल मी कृषी सल्ला आपल्याला देत आहे, परतीच्या पावसाचा जोर रविवार दिनांक 13 ते गुरुवार दिनांक 17 पर्यंत राहील, त्यापूर्वी उभ्या पिकातील मोठी तणे उपटून घ्यावी. मीटर पर्यंत ओलावा झाला असेल आणि पाण्याची सोय असेल तिथे रब्बी ज्वारी हरभरा करडई या पिकांच्या पेरण्या कराव्या व सारे व पाठ पाडावे. शिवाय आता जो परतीचा मान्सून सुरू होणार आहे, होतोय, गती मिळालेली आहे, वायव्येकडून वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे, पाऊस चांगला होईल असा अंदाज आहे. आता त्यानुसार खरीपातली जी पिकं आहेत आपली, कपाशी असेल, सोयाबीन असेल आणि इतर काही पिकं असतील, त्यांना देखील आता चांगलं एक जोर मिळेल. पाणी मिळाल्यास, पाऊस चांगला झाल्यास दाणे चांगले भरतील सोयाबीनमध्ये आणि आपलं उत्पादन अगदी खूप उच्चांकी नाही आलं तरी काही ना काही आपल्या हातात उत्पादन मिळणार अशी सध्याची हवामान स्थिती आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत हवामान अंदाज आणि कृषी सल्ला याविषयी डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेली अधिक माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून काही क्षणातच. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिसबद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसपेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काविळ हे थोडं उशीरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काविळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर अशा रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लिनचा साईज वाढतो. स्प्लिन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लिनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं तर नॉड्युलर लिव्हर पुष्कळदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्त्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे.

0: हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं, F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या, किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीनी आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्त्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं, लिव्हरचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाईम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्त्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात, आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं, तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं, ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हां, डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोतेहो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घोणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु, पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार, अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक, पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षकसुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे

0: लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झोडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षी सुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखोड बोट्यांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकॅनाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीर चिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे. मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, गुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेतली.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक सुरेश चंद शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी समुद्घोषितवान् यत् भारतम् अन्ताराष्ट्रिय विधि नियमानां संवाद विधेः बहुपक्षीय साहाय्य भावनाधारेण सुरक्षित शान्तिपूर्ण शाश्वत रूपकस्य अन्तरिक्षमण्डलस्य पूर्णं सुदृढं च समर्थनं सन्धारयति. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी प्रोक्तवान् यत् वैज्ञानिक तथ्यानि पारदर्शी सत्यनिष्ठतया समग्र लोककल्याणाय विनियुक्तानि स्युः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना एतानि वक्तव्यानि फ्रांस देशस्य पैरिस नगरे समायोजिते अन्ताराष्ट्रिय अन्तरिक्ष सम्मेलनावसरे आभासीय माध्यमेन प्रकाशितानि.
3: India's approach is rooted in Vasudhaiva Kutumbakam, that is, one earth, one family, one future. This spirit must now travel beyond earth. We support a safe, secure, peaceful and sustainable space domain anchored in international law, dialogue and multilateral cooperation. Scientific data must serve the common good with openness and integrity. India's space journey reflects this philosophy.
2: प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी सबलं प्रतिपादितवान् यत् अन्तरिक्ष कक्षासु संवृद्धि संघर्ष स्थाने सहयोग भावना, अल्पकालिक लाभ स्थाने शाश्वतता, बहिष्करण स्थाने च समावेशिता प्राथमिक रूपेण स्यात् इति प्रतिपादितवान्. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनस्य भूमिकां प्रतिपादयन् श्री मोदी प्रोक्तवान् यत् स्वीय कार्यदक्षता कारणेन स्वीय ऐतिहासिक अभियानैश्च एतया संस्थया वैश्विक प्रशंसा समर्जिता. अष्टादशं ब्रिक्स शिखर सम्मेलनं श्वः प्रभृति नवदेहल्याः भारत मण्डपम् इत्यत्र समारप्स्यते। सम्मेलनम् आलक्ष्य भव्यायोजनस्य समग्र सज्जाः सम्प्रति अन्तिमे चरणे प्रविष्टाः। द्विदिवसीये शिखर सम्मेलने ब्राजील, चीन, मिस्र, इथियोपिया, इंडोनेशिया, भारतम्, ईरान, रूस, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, संयुक्त

0: अरब अमीरात इत्येतं समेत्य एकादश प्रमुखाः विकासशील अर्थव्यवस्थाः मञ्चं धारयिष्यन्ति. भारतस्य अध्यक्षतायां समायोक्ष्यमाणस्य एतस्य शिखर सम्मेलनस्य विषयः नवाचार सहकार सतत विकासाय च निर्माणमिति. शिखर सम्मेलने रूस देशीयः राष्ट्रपतिः व्लादिमीर पुतिन इत्यसौ, चीन देशीयः राष्ट्रपतिः शी जिनपिंग इत्यसौ, दक्षिण अफ्रीकायाः राष्ट्रपतिः सिरिल रामाफोसा इत्यसौ, मिश्र देशीयः राष्ट्रपतिः अब्देल फतह अल सीसी, इंडोनेशियायाः राष्ट्रपतिः प्रब्रुवो सुबियांतो, ईरान देशस्य राष्ट्रपतिः मसूद पेजेकिश्कियन इत्यसौ, अबुधाबी क्राउन प्रिंस शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नहायान इत्यसौ, अथ इथियोपियायाः प्रधानमंत्री अबी अहमद अली इत्येतं समेत्य वैश्विक नेतारः सम्मेलने भागं भजिष्यन्ति. ब्रिक्स शिखर सम्मेलनम् आलक्ष्य दिल्ली यातायात आरक्षी बलेन संसूचितं यत् अद्य मध्याह्ने द्विवादनतः सार्ध अष्टवादन पर्यन्तं प्रमुख मार्गेषु यातायाते परिवर्तनं नियन्त्रिता च व्यवस्थिता प्रभवेत. आरक्षी बलानुसारेण आपत्कालिकाः आवश्यकाश्च सेवाः प्राथम्यं भजेरन्. सममेव दिल्ली मेट्रो यान विभागेनापि आवश्यकाः सूचनाः प्रसारिताः. अन्ते च क्रीडा वार्तासु. महिला क्रिकेट एशिया चषक स्पर्धायाः उपान्त्यचक्रे गतरात्रौ भारत बांग्लादेश दलयोः मध्ये समायोजितवे द्वन्द्वे भारतेन बांग्लादेश दलं चत्वारिंशत् धावनांकैः पराभूय एशिया चषक स्पर्धायाः निर्णायके चक्रे स्थानं सम्प्राप्तम्. दुबई नगरे अन्ताराष्ट्रिय क्रिकेट प्रांगणे समायोजिते एतस्मिन् द्वन्द्वे भारतेन प्रथमं दण्डेन क्रीडयता स्पर्धा विजिता इति वार्ताः.
1: दोनशे एकोणतीस अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, यावेळी सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
1: श्रोतेहो, आता जाणून घेत आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी अर्थात आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 श्रोतेहो आपण ऐकू शकाल भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये आरती अंकलीकर, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, अमृता सुभाष यांनी गायलेली काही भावगीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.

8:40 मेहराब अंतर्गत आपण ऐकू शकाल हिंदी गझल गीतं. या अंतर्गत रूपकुमार राठोड, तलताजीज गुलाम अली आणि मेहंदी हसन यांनी गायलेल्या काही हिंदी गझल गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 9:10 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करू. यामध्ये आज आपण ऐकाल 3 इडियट, तुम बिन, तेरे मेरे सपने आणि तुमसे अच्छा कौन है या चित्रपटातील काही निवडक गीतरचना. सकाळी 10:00 आपण ऐकू शकाल मिश्र संगीत हा कार्यक्रम. 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकाल. या अंतर्गत आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकाल ताल या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीत आहे AR रहमान यांचं. सकाळी 10:00

0: अजून 30 मिनिटांनी गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आपल्याला ऐकवू. 11:05 आपण ऐकू शकाल श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 11:40 प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या अंतर्गत व्यवहार चातुर्य याविषयी समुपदेशक प्रवीण सोनुने यांची सीमंदिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. ऐकूयात या कार्यक्रमाची छोटीशी झलक.
1: आणखीन अशा कोणकोणत्या बाबी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात व्यवहार चातुर्य हा गुण विकसित करता येईल?
2: आता व्यवहार चातुर्य विकसित करण्यासाठी आपण पाहतो की ऐकण्याची कला. आता ही ऐकण्याची कला यासाठी विकसित करायची आहे की आपण लक्षपूर्वक ऐकणं ही लक्षात ठेवण्याची पहिली पायरी आहे. आणि म्हणून मी जर एखादी बाब लक्षपूर्वक ऐकली, वर्गातील संवाद, शिक्षकांचे शिकवणे, प्राध्यापकांचे शिकवणे मी जर लक्षपूर्वक ऐकले तर मला ते लक्षात ठेवण्यासाठी मदत.
0: श्रोत्यो, ही झलक होती आज प्रसारित होणाऱ्या प्रगतीच्या वाटा या कार्यक्रमाची. ऐकायला विसरू नका 11:40. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमासह सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या अंतर्गत 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 2:02 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर आणि 2:30 नादब्रह्म हे कार्यक्रम आपण मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल.

सायंकालीन प्रसारण सभेत न्यूज ऑन AIR या प्रसारणामध्ये आपण ऐकू शकाल 7:30 वाजता माझावर माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण या अंतर्गत हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल 7:30 वाजून 30 मिनिटांनी. हे होते आमचे आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणारे विविध रंगी कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा श्रोते हो आपण ऐकलीत, तसं सर्व बातमीपत्र नियोजित वेळेत सहक्षेपित केले जातील.

229 अंश 9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोत्यो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू प्रतीक्षा काही क्षणांची.

0: ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं आहे तुमचं, आज पासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाई।
2: ए नेहा, अग कसला एवढा विचार करतीयस? अग मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अग त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
3: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
3: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
2: आजच कॉल करा
3: 9637 3549 85
2: 9637 3549 85।
4: हम सबने ये ठाना है भारत स्वच्छ बनाना है, हम सबका है एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा। स्वच्छ भारत का है जन अभियान, घर घर तक ये पहुंचे पैगाम, गली गली सड़क सड़क पूरा शहर स्वच्छ हो, एक अकेला क्या करे इसमें सबका साथ हो। स्वच्छ बने ये भारत सारा, घर घर में फैले उजियारा, सफाई का ये पावन अभियान, मिलकर बनाएं भारत महान।

0: काय ग रखमा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: आओ पाण्याची वाट पाहत बसली होती, दोन दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रखमा मी काल तुला रागवले ना, हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: हेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस,

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. पावसाअभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना, नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही. मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती, बीड जिल्ह्यात 25,000 अधिक प्रमाणपत्रांचं वाटप. आणि नांदेड जिल्ह्यात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 4 जखमी. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या. परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्याची ग्वाही देतानाच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं. पेपर फुटीच्या प्रकरणात सरकारला काहीही लपवून ठेवायचं नाही तर व्यवस्था सुधारायची आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
1: एमपीएससीच्या संदर्भात ज्या काही मागे घटना घडल्या आणि त्यानंतर साहजिक जो काही आपल्या विद्यार्थ्यांचा उद्रेक आहे तो योग्य असं माझं मत आहे. कारण बऱ्याच गोष्टी साचत गेल्या आणि त्याच्यामध्ये त्या त्यावेळी ज्या करेक्टिव्ह स्टेप करायला पाहिजे होत्या त्या काही झालेल्या दिसत नाहीत आणि त्यातनं सिस्टीममध्ये लूपहोल्स तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच आता अनेक वेळा एखाद्या घटनेतनं आपल्याला संधी मिळते. मला असं वाटतं की आता ही जी काही घटना घडली त्यातनं जो काही उद्रेक समोर आला त्यातनं या सगळ्या गोष्टी नीट करण्याची एक संधी देखील आपल्याला मिळाली.
0: एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी व्ही राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती स्थापन करण्यात येत असून ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस काल नवी मुंबईत वाशी इथं पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी झाले होते. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवल्या जातात. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि मूर्तींसाठीच्या रासायनिक रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यशाळेत मातीची गणेश

0: पूर्ती साकारली. राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे ज्या भागातल्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार असून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात कुणबी मराठा कुणबी तसंच कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. शिंदे समिती स्थापनेपासून 7 सप्टेंबर 2026 पर्यंत प्राप्त 317,569 अर्जांपैकी 316,977 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. प्राप्त अर्जांपैकी सुमारे 99.8% अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली असून फक्त 44 अर्ज प्रलंबित असल्याचं या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 54,25,958 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 25,958, जालना 18,653, परभणी 20,190, हिंगोली 13,707, नांदेड 4,893, लातूर 2,870 तर धाराशिव जिल्ह्यात 19,775 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. राज्य शासनानं उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या 15 मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं शासन आणि जिल्हा प्रशासनानं मागील 3 वर्षात केलेल्या कार्यवाहीची त्यांनी माहिती दिली. कुणबी अर्ज नामंजूर होण्याचं प्रमाण नगण्य असून हैदराबाद गॅझेटियरनुसार 377 प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं बोलत होते. सरकारच्या प्रतिनिधी मंडळाची आपण वाट पाहत नसल्याचं सांगत समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा जरांगे यांनी केली. त्यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पाठीमागे राज्य सरकार उभं राहिल्यानं टप्प्याटप्प्यानं या महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या 1,80,000 पोहोचली आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 2018 पासून 2,000 कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले असून मराठा उद्योजक घडवण्यासाठी 1,000 कोटींचं कर्ज वाटप झाल्याचा तपशील त्यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं छावा संघटनेच्या वतीनं टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी तातडीनं पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलक तरुण खाली उतरले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल नंदुरबार इथं ही घोषणा केली. या कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर मराठी भाषा विभागाचं कामकाज चालवलं जाणार आहे. पोळ्याचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. परभणी जिल्ह्यात या सणावर दुष्काळाचं सावट दिसून आलं. शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण साधेपणानं साजरा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
2: पोळा हा सण यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागले. बैल केवळ जनावरी नसून ती कुटुंबातील सदस्य असतात, त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो बैल आमची नेहमीच साथ देतात अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही शेतकऱ्यांनी हा सण उत्साहात साजरा केला. सरजा राजाला सजवून मंदिरात फेरी मारण्यासाठी वाजत गाजत मिरवणूक

0: मिरवणुका काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात बारसगाव इथं शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी बैलांचं पूजन करून शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान केला. श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांचे तसंच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल कमानवेस इथल्या डुल्या मारुती मंदिरापासून वाजत गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर बैलांचं विधिवत पूजन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थितीची छाया या सणावर दिसून आली. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून आपल्या लाडक्या बैलांचा पोळा साजरा केला. चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ इथं वटसिद्ध नागनाथ मंदिरापासून टाळ ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. नांदेड भोकर रस्त्यावर सीताखंडी घाटात एका ट्रकनं मॅजिक ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास अपघात झाला. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन सख्या भावांचा समावेश असून ते सर्वजण भोकर इथले रहिवासी होते. धाराशिव जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आणण्यासाठीची चाचणी पुढच्या महिन्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक 2 मधील प्रगतीपथावर असलेल्या कामांचा काल आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं काल पाकिस्तानचा 19-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पावसाअभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना, नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही. आणि मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 29° 9' अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, हरवलेल्या व्यक्तीसंबंधी एक निवेदन ऐका. कैलास नामदेव आघाव, वय वर्ष 45, ही व्यक्ती नागझरी तालुका केज, जिल्हा बीड, नांदूर, जिल्हा नाशिक इथून दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी सरकारी दवाखाना परभणी या ठिकाणाहून बेपत्ता झाले आहेत. रंग सावळा, उंची 5 फूट, शरीर सडपातळ आहे. अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट

ही व्यक्ती मराठी भाषा बोलते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मीना कैलास आघाव राहणार नागझरी तालुका केज जिल्हा बीड नांदूर जिल्हा नाशिक या ठिकाणी संपर्क साधावा. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 97 67 10 30 78 तसंच 96 99 03 48 51. निवेदन आपण ऐकलं आहे.

मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, गेल्या दोन भागामध्ये आपण अवयव दानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेतोय. जगभरात दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठी करण्यात येत असलेलं कार्य याविषयीची माहिती आपण डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागातही डॉक्टर आकाश शुक्ला आपल्याला अवयवदानाविषयीचीच आणखी काही माहिती देणार आहेत. नमस्कार शुक्ला सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर. फक्त जे डोनेट करणार आहेत तेच नाहीत, डॉक्टर्स, रुग्णालय, समन्वय, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन आणि पेशंटचे नातेवाईक, असे सगळ्यांच्या समन्वयाची भूमिका असते आणि ते लगेच व्हायला लागतं. म्हणजे त्याला वेळ पण काढून चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी समिती काय करत असते?
1: एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमचा हे, आणि हे फार गरजेचं आहे की जे पूर्ण टीम आहे, जे पूर्ण समिती आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, जे कोऑर्डिनेटर्स असतो, समन्वयक असतो ते, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंटची सरकारची कमिटी जी असते, ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांचं काम काय आहे की सगळ्यात पहिलं कोण ब्रेन डेड आहे, मेंदूमृत्यू झाली आहे की नाही ते पिकअप करायचं. त्याच्यानंतर ते आपल्याला जे ब्रेनस्टेम डेथ कमिटी आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करणार की हे पॉसिबल आहे की हे मेंदूमृत्यू झालेली आहे. मग ती कमिटी लगेच येऊन ते चेक करायला पाहिजे की खरोखर मेंदूमृत्यू आहे की नाही. त्याच्यासाठी जे टेस्ट असतो त्याला आपण

0: तो एपनिया टेस्ट.
1: हाँ.
0: मग ते 6 तासानंतर ते एपनिया टेस्ट परत करणार. ते एपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मृत्यू मृत्यू झालेली आहे. मग त्याच वेळी समन्वयक जे असतो, कोऑर्डिनेटर जे असतो, तो येतो आणि ते नातेवाईकांशी बोलतो की आता मेंदू मृत्यू झालेली आहे, आता आपल्याकडे चान्स आहे की आपण अवयवदान करू शकतो. तर जर ते फॅमिली मग ते त्यावेळी सगळं माहिती देतात आणि जर फॅमिली हो म्हणाली मग त्यावेळी दोन काम होतो. एक जे डॉक्टर्सची टीम आहे ते पेशंटला ज्यांची मेंदू मृत्यू झालेली आहे त्यांची कंडिशन चांगली मेंटेन करायची प्रक्रिया चालू करते. कारण की त्यावेळी पेशंटला मेंटेन करावा लागतो. कारण की मेंदू मृत्यू झाली तर बॉडी मध्ये ब्रेनचा कंट्रोलच नाही आहे. सो ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, किडनी मेंटेन करण्यासाठी, बाकीच्या ऑर्गन्सला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ते ऑर्गन्स चांगले अवयव मेंटेन करायला पाहिजे. सो ते सगळे प्रोसेस चालू करतात आणि जे समन्वयक आहे ते ZTCCला इन्फॉर्म करतात की अशी अशी मेंदू मृत्यू झालेली आहे आणि हे नातेवाईकांना हो म्हणाले आहे, तर ते ZTCC कडे म्हणजे गव्हर्नमेंटची समितीकडे ते माहिती जाते. मग गव्हर्नमेंट आपली लिस्ट बघते की कोणालाच गरज आहे, कोणाचा नंबर पहिला आहे. मग ते त्या हॉस्पिटलला इन्फॉर्म करतात आणि त्या हॉस्पिटलचे लोक अधिकारी जे आहे ते त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करून सांगतात की तुमचा आता नंबर लागतोय. मग ते फिट आहे की नाही ते बघतात, त्यांना हॉस्पिटलला बोलवतात, चेकिंग करतात आणि मग अलोकेशन होतो. हे सगळं प्रोसेस 6 ते 8 तास मध्ये संपतो. आणि त्याच्यानंतर हा आणि एकदा अलोकेट झालं की हा पेशंट फिट आहे, ह्याचा नंबर होता, ह्यांना ऑर्गन मिळतोय, मग त्या हॉस्पिटलची टीम जाते आणि मग ऑपरेशन करून ते अवयव घेऊन मग पेशंटला लावतो.
1: आम्ही पेपर मध्ये खूप वाचतो की कसं घेऊन गेले आणि ट्रॅफिक मध्ये कसं पटकन आपण नेलं, तर ते पण सगळे प्रॉब्लेम त्याच वेळात सॉल्व्ह केले जातात.
0: हो, हे सगळं प्रोसेस, कारण की आपण एकदा शरीरातून ऑर्गन काढलं तर प्रत्येक ऑर्गन्सची लाईफ असते. जसं हृदय आपण मॅक्झिमम 4 ते 6 तास ठेवू शकतो, लिव्हर 6 ते 8 तास ठेवू शकतो, किडनी मॅक्झिमम 12 तास ठेवू शकतो, नाही तर त्याच्यानंतर ते फंक्शन नाही करणार. सो त्याला एकदम आपल्याला इकडनं घेऊन लगेच आपल्याला एक टीम घेऊन घ्यायला जाते. दुसरी टीम जी आहे ते पेशंटला कट करून ओपन करून ते रेडी राहते, आलं की लगेच आपल्याला स्टिच करायचं आहे,
1: म्हणजे संजीवनी देण्याचं कामच आहे खरंच.
0: आणि ते इव्हन ऑर्गन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ग्रीन कॉरिडोर. तर ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय की आपल्याला स्पेशल पॅसेज डायरेक्ट ऑर्गन साठी ते तयार केलं जातं. की हे शिफ्टिंग मध्ये आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे, ट्रॅफिक मुळे अडकायला नाही पाहिजे. आणि म्हणून आता तर इव्हन लोकल ट्रेन्स पण वापरतात, कारण की अमुक वेळ ते फास्टर असतं.
1: फास्ट आहे. हो, बापरे बापरे, केवढं प्लॅनिंग आणि ते पण वेळेत
0: आणि सगळं 6 ते 8 तास मध्ये एक्झिक्यूट.
1: आणि हे सामाजिक कार्य म्हणूनच आपण सरकार सुद्धा इतकं महत्व देऊन करते. पण सर असे पण आहेत, म्हणजे आता हे ब्रेन डेड सांगितलेत आणि मृत झालेल्या व्यक्ती सांगितल्यात, पण काही असे आहेत किडनीला वगैरे की त्यांचे जवळचे नातेवाईकच स्वतःहून देतात. मग ह्या लिस्टमध्ये वगैरे पण याची गरज लागत नाही की एखाद्या नवऱ्याला असेल तर पत्नी स्वतः म्हणते की माझा एक घ्या आणि द्या, किंवा बहीण भाऊ देऊ शकतात. तर त्यावेळीची प्रोसिजर काय असते?
0: सो ह्याच्यामध्ये 2 ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये नातेवाईक देऊ शकतात.
1: अच्छा.
0: किडनी आणि लिव्हर.
1: अच्छा.
0: हे 2 ऑर्गन्स मध्ये जिवंत माणूस आपलं डोनेट करू शकतात
1: आणि ते पण व्यवस्थित राहू शकतात डोनेट करून.
0: सो किडनी मध्ये काय 2 किडनी असते, तर 2 मधून 1 किडनी जर दोन्ही किडनी चांगली कंडिशन मध्ये आहे तर 1 किडनी आपण देऊ शकतो, ते जवळच्या नातेवाईकांनाच देऊ शकतो आपण.
1: अच्छा.
0: दुसरा प्रकार लिव्हर. लिव्हर एकच असतो. तर लिव्हर देताना आपल्याला काय लिव्हरला कट करून एक भाग पेशंटकडे आणि एक भाग ज्यांनी डोनेट केला त्यांच्याकडे ठेवतो.
1: अच्छा.
0: लिव्हर एकच ऑर्गन आहे जे परत वाढू शकतो.
1: अच्छा.
0: सो दिल्यानंतर, कट केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये ते मोठा होऊन उगून फुल साईजच्या होऊन जातो.
1: दोघांचा पुन्हा
0: फुल साईजच्या होतो. सो ते स्पेशल केस आहे लिव्हरच्या, पण हे फक्त नातेवाईकांमध्ये आपण डोनेशन करू.
1: आणि मग तिथे तेव्हा ही लिस्ट वगैरे काही
0: त्याच्यामध्ये लिस्टची गरज नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे फिटनेस, पेशंटचे फिटनेस बघायचं आहे. ते झाल्यानंतर ते लीगल डॉक्युमेंट्स की कसं रिलेशन कसं आहे ते प्रूव्ह करावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटीकडे अर्जी द्यावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटी अप्रूव्ह करते की परवानगी देते की हो हे नातेवाईक आहे आणि हे दोन्ही फिट आहे आणि मग ते आपण ऑपरेशन करू शकतो.
1: बरोबर. तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे शासकीय रुग्णालय आहेत आणि काही खासगी रुग्णालय सुद्धा आता

0: आपण नॉमिनेट केले तिथे होऊ शकतं. तर या शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वय कसा असतो? तीच लिस्ट दोघांनाही ऍप्लिकेबल?
1: सो लिस्ट जी आहे ते कॉमन असतो.
0: अच्छा,
1: त्याच्यामध्ये शासकीय आहे की खासगी आहे ते काही फरक पडत नाही. ज्या पेशंटला जास्त सिरियस कंडिशन आहे, जो जास्त वेळपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. आणि अमुक ऑर्गन मध्ये जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, ह्याच्यामध्ये ज्यांना सुपर अर्जंट कॅटेगरी एक म्हणतो, म्हणजे ज्यांच्या थोडे दिवस पूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि पुढचे 24 तासात 48 तासात ट्रान्सप्लांट नाही केलं तो त्यांना जीवाच्या धोका आहे, तशी पेशंटला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो.
0: बरं सर, डेथ सर लोकांना हा एक पण शंका असते की मग डेथ सर्टिफिकेट किंवा हे सगळं आम्हाला लवकर मिळणार नाही, ह्यात खूप तांत्रिक अडचणी येतील, तर ते सगळ्या म्हणजे कायदेशीर बाबी कशा काय आणि किती पटकन पूर्ण केल्या जातात?
1: सो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा, एकदम महत्वपूर्ण प्रश्न, कारण की हे फार कॉमन लोकांचे मनात हे भीती असते की अरे आम्ही असं सांगितलं तर आम्ही हो म्हणलो तर 3 दिवस लागतील आणि मिळणार की नाही, सर्टिफिकेट बरोबर मिळणार की नाही. सो असं काहीच नाहीये, हे लिगली एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे. सो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे ते सगळं वेळेवर मिळणार. इवन मेडिको लिगल केसेस जे आहे, म्हणजे पोलीसकडे जे रजिस्टर्ड केसेस आहे, त्याच्यामध्ये पण एक फक्त पोलीसची एनओसी लागतो आणि त्याच्यामध्येही आपण आवेदन करू शकतो. ऍक्सिडेंटल केस वगैरे आहे, सो ते पोलीसलाही आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही सेशन्स घेतलेले आहे की त्याच्यामध्ये ते पोलीसमध्ये ते उशीर नाही होणार, आपल्याला लवकर परवानगी मिळणार आणि प्रोसेस क्लिअर होणार.
0: सर मग आता आपण म्हणतो तसं समितीतर्फे जनजागृती करणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे, लोकांमध्ये अवेअरनेस करणं, त्याच्यासाठी आपले बरेच उपक्रम चालूच आहेत. पण मग गेल्या 5 वर्षांमध्ये या उपक्रमांमुळे किती फायदा झालाय असं आपल्याला सांगता येईल?
1: सो आपण जर बघायला गेलो तर 2021 आपला फक्त 90 ऑर्गन डोनेशन झाले होते. गेले 5 वर्षात हे दरवर्षी वाढतोय आणि गेल्या वर्षी आपण 170 ते 180 मध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय.
0: अच्छा,
1: आणि ह्या वर्षी ऑलरेडी आपल्या ऑलमोस्ट 90 पर्यंत आपली संख्या पोहोचलेली आहे राज्यात. सो निश्चयित संख्या वाढतोय, पण जसं मी सांगितलं गॅप खूपच मोठा आहे,
0: खूप मोठी.
1: सो आजची डेट मध्ये आपण 1 पर मिलियन पॉप्युलेशन पण नाही आपलं डोनेशन, म्हणजे काय की 10 लाखांमध्ये 1 डोनेशन पण होत नाही.
0: अरे बापरे.
1: आणि जे पण पश्चिमी देश असतात, स्पेन आहे, युएस आहे, तिकडे 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 30 ते 50 डोनेशन होतो. सो अजून खूप लांब आहे,
0: खूप काम करायला,
1: खूप काम करायचं आहे.
0: पण या कामामध्ये तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन ह्याचा सुद्धा आता खूप उपयोग होत असेल, कारण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, त्यांनी पण वाढ होत असेल.
1: हो, सो त्याच्यामध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप नवीन हे ऍडव्हान्समेंट झाले आहे, म्हणून ते इवन अवयव काढल्यानंतर जे ऑर्गन चांगले नाही आहे त्यांनाही आपण आता वापरू शकतो.
0: अच्छा,
1: ऑर्गन अलोकेशन पण आता पूर्ण डिजिटाईज करायचं आपलं हे प्रयत्न चालू आहे, एक ऍप डेव्हलप करून की पूर्ण राज्यात जे काही डोनेशन होणार ते आपण ऑटोमॅटिक होणार. आणि तिसरं की जे शस्त्रक्रिया इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यामध्ये आता लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक सर्जरी हे सगळं पण चालू झालेले आहे. सो हे जे पेशंटला पहिले असं होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की सक्सेस होणार की नाही ते डोक्यात ते प्रश्न होतं, हार्ट ट्रान्सप्लांट असं स्वप्न सारखं वाटत होतं, आता हे रुटीन झालंय. लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची भीती होती ती आता कमी व्हायला लागली.
0: बरं सर, तरुणांमध्ये जास्त ह्याची जागरूकता आणण्याची गरज आहे, कारण तोच शेवटी आपला भविष्यातला नागरिक आहे. तर तरुणांसाठी आपण असे वेगळे काही, तुम्ही म्हणालात महाविद्यालयात वगैरे तर आपण जातोच, पण काही त्यांच्या मनामध्ये सुद्धा, त्यांच्या मत परिवर्तन होण्यासाठी सुद्धा काही आपल्याला राबवण्याची अजून गरज आहे का असं वाटतं?
1: हो, ते फार गरजेचं आहे, कारण की आजची तुम्ही बघायला गेलं तर डिसिजन मेकर जे असतात फॅमिलीमध्ये ते तरुणी असतात.
0: बरोबर आहे.
1: की काय करायचं आहे ते डिसिजन, निर्णय जे आहे ते तरुणीच घेतात.
0: बरोबर आहे.
1: आणि आता आपली जनरेशन ते ऐकतो की हा हे म्हणतो तर पण करूया. सो फार गरजेचं आहे की आपण हे अवयवदानचं महत्व त्यांना
0: त्यांच्या मनात रुजवलं पाहिजे.
1: एक्झॅक्टली, कारण की त्यावेळी जे डोक्यात एकदा आलं आणि ते एक्सेप्टन्स आली ते पुढे कधी ते मागे होणार नाही.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळेच पुढचे 10 वर्ष 15 वर्षांमध्ये
0: काम असते आपल्या विचारांवर.
1: ऍब्सोल्युटली. म्हणून ते आपल्याला फार गरजेचं आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू.
0: तर जाता जाता तुम्ही लोकांना, तरुणांना, सामान्य जनतेला काय संदेश द्याल?
1: सर्वांनी त्यासाठी गैरसमज व भीती दूर करून पुढे यावे, जेणेकरून हजारो गरजू रोगांना

0: चे प्राण वाचू शकतील. आणि तुम्ही प्लीज ऑर्गन डोनेशनसाठी हे प्लेज घ्या आणि हे एक मोहीम चालू करा. जर एक माणसाने पाच माणसाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही अवयवदान करा आणि तो प्रत्येक एक माणसाने अजून पाच माणसाला कन्व्हिन्स केलं तर हे चेन चालू होऊन जाईल आणि महाराष्ट्र राज्यात जे 20 कोटीचे वर लोक आहे त्यांच्यापर्यंत आपली हे आवाज पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे प्लेज घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमात आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपली हे आवाज पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यांनी हे प्लेज घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या कार्यक्रमात आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयव दानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकतात. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. यावेळी ठीक सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पुणे गाडगीळ आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून.
0: श्रोते अद्याप प्रसारित करत आहोत भावधारा अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आरती अंकलीकर यांनी गायलेलं मराठी भावगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं मराठी भावगीत ऐकलं. हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.

श्रोते, आत्ताच आपण सुदेश भोसले आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं मराठी भावगीत ऐकलं. हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं मराठी भावगीत.

स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मराठी भावगीत आपण ऐकलं. हे गीत होतं सुरेश भट यांचं आणि संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच भावतारा अंतर्गत मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम येथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर. हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 8 वाजत आहेत. यानंतर लगेचच समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल. आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, काही क्षणातच प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18 ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18 ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनाप्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांची द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक 5वे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास

महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79व्या सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय, परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक वृद्धीदर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझाक यांनी सांगितलं. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2025-26 चे पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील PM श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व काँगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवॉंग इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1

सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल, अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी, आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत

0: 9 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ২২৯ अंश अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. देशविदेशातील घडामोडी जाणून घेतल्यानंतर वळूयात यानंतरच्या कार्यक्रमांकडे. प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रूपकुमार राठोड आणि सहकार्यांनी गायलेली हिंदी गझल.

श्रोते हो, आताच आपण रूपकुमार राठोड यांनी गायलेली हिंदी गझल ऐकलीत. आपण ऐकत आहात मेहराव अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

गुलाम अली यांनी गायलेली हिंदी गझल श्रोते हो आपण ऐकलीत. आणि याबरोबरच मेहराब अंतर्गत गझल गीतांचा हा कार्यक्रम इथे संपला. मेहराब हा कार्यक्रम श्रोते

तेव्हा आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. प्रादेशिक उर्दू समाचार छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच, प्रतीक्षा करा.

श्रोते हो आत्ताच आपण थ्री इडियट्स या चित्रपटातलं शान आणि शंतनू मोइत्रा यांनी गायलेलं गीत ऐकलं. हे गीत आता स्वानंद किरकिरे यांचं आणि संगीत होतं शंतनू मोइत्रा यांचं.

0: अनुराधा पौडवाल, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं तुम बिन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं फैज अनवर यांचं आणि संगीत होतं निखिल यांचं.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

श्रोते हो आत्ताच आपण हरिहरन साधना सरगम यांनी गायलेलं तेरे मेरे सपने या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीत होतं विजू शाह यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण तुमसे अच्छा कौन है या चित्रपटाचं शीर्षक गीत ऐकलत. हे शीर्षक गीत गायलं होतं तौशीर अख्तर यांनी. रचना होती समीर यांची आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपला. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर, एक FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. 9:31 झाली आहेत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगे आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगे आणि सन्स 1832 पासून.
0: श्रोते हो, हरवलेल्या व्यक्ती संबंधी एक निवेदन आहे का. कैलास नामदेव आघाव 45 वर्षाचा हा गृहस्थ नागझरी तालुका केज जिल्हा बीड नांदूर जिल्हा नाशिक येथून दिनांक 4 सप्टेंबर 2026 रोजी सरकारी दवाखाना परभणी या ठिकाणाहून बेपत्ता झाला आहे. रंग सावळा, उंची 5 फूट, सडपातळ बांधा आहे. अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट आहे. मराठी भाषा बोलतात. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मीना कैलास आघाव नागझरी तालुका केज जिल्हा बीड नांदूर जिल्हा नाशिक या ठिकाणी संपर्क साधावा. भ्रमणध्वनी क्रमांक 97-67-10-30-78, 96-99-03-48-51. निवेदन आपण ऐकलं.
4: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: 229° अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

अफजल नदामतों के यश्क तेरे हुजूर

सुरेश वाडकर यांनी गायलेलं भावगीत श्रोतेहो आपण ऐकलंय. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पारंपरिक कोळी गीत.

वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पारंपरिक कोळीगीत श्रोतेहो आपण ऐकलात. मिश्र संगीत या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात संशय कल्लोळ या नाटकातलं नाट्यपद. गायलं आहे वसंतराव देशपांडे यांनी.

श्रोतेहो, आताचा पण वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील संशय कल्लोळ या नाटकातलं नाट्यपद ऐकलं. आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथे संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 kHz आणि FM बँड 102 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकूयात ताल या चित्रपटातील गाणी. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीत आहे AR रहमान यांचं. कार्यक्रमातलं आणि चित्रपटातलं सुरुवातीचं गीत ऐकूयात. अनुराधा, श्रीराम, सुजाता, सोनू निगम आणि AR रहमान यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आताचा पण अनुराधा श्रीराम, सुजाता, सोनू निगम आणि ए आर रहमान यांच्या स्वरातील गीत ऐकल्यात. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा युगलस्वर.

श्रोत्यो, आत्ताच आपण अलका याग्निक, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत ऐकलं. आपण ऐकत आहात एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम. या अंतर्गत ताल या चित्रपटातली गाणी आज आम्ही आपल्याला ऐकवत आहोत.

0: एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. आज या कार्यक्रमांतर्गत आपण ताल या चित्रपटातली गाणी ऐकलीत. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीत होतं ए आर रहमान यांचं. एकी फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: 229° अर्थात 13.5 kHz आणि एफ एम बँड 102 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा दहिभाते तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात कधी आपण जिंकतो, कधी आपण हरतो, कधी आत्मविश्वासानं पुढं जातो तर कधी एखाद्या वळणावर थोडंसं थांबतो. अशावेळी एखादं गाणं आपल्या मनाचा हात धरतं आणि म्हणतं, थांबू नकोस, पुढे चालत राहा. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे प्रेरणा देणारी गाणी, अशी गाणी जी आपल्याला जगण्याची कला शिकवून जाते. गाणं म्हणजे फक्त सप्तसूर, ताल आणि केवळ शब्द नव्हे, तर काही गाणी आपल्या मनात नवी उमेद निर्माण करतात, काही संघर्ष करण्याची ताकद देतात, तर काही हरलेला आत्मविश्वास पुन्हा जागवतात. आणि अशाच एका प्रेरणादायी गाण्यांनी आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूयात.

किती सुंदर अशा संदेश या गाण्यातून दिलेला आहे ना. अडथळे आले म्हणून प्रवास थांबवायचं नाही, अपयश आलं म्हणून स्वप्न पाहणं सोडायचं नाही, कारण प्रत्येक अडथळ्याच्या पलीकडे एक नवी संधी आपली वाट पाहत असते. आता याच जिद्दीला आणखी एक वेगळा रंग देणार गाणं ऐकूया. संकट आली तर त्याच्याशी दोन हात करण्याचं धैर्य देणारं गाणी आपला नुसतं छंद नसतो तर त्या शब्दांची धार मनाला भेदून जाते. मतपरिवर्तन करण्याचं काम गाणी अगदी सहजपणे करतात. निराश मनाला सावरण्याचं काम गाणी करून जातात.

श्रोते हो, कधी कधी शांत निवांत चाललेल्या आपल्या आयुष्यात अचानक उलथापालथ होते. संकटांनी आपल्या भोवती घेराव घातलेला असतो. सगळे मार्ग बंद झाल्यासारखे एका क्षणाला वाटू लागतं. पण आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला साऱ्या संकटांना दूर करून पुढचा प्रवास करावाच लागतो. शोधला की मार्ग देखील सापडतो, पण थोडं धैर्य आवश्यक असतं. वादळं कितीही मोठी असली तरी किनाऱ्याची आशा सोडायची नाही. मंडळी, आयुष्य खरं तर प्रवास आहे. पाठीमागे गेलेला क्षण पुन्हा येत नाही. म्हणूनच आजचा क्षण आनंदानं जगत पुढचा प्रवास करावा हे सांगणारं यानंतरचं गाणं.

मंडळी, काही गाण्यांचे शब्द भावना मनाला भेदून जातात. काही गाणी आपल्याला प्रचंड प्रेरणा देऊन जातात. अंधारातही प्रकाश दिसणारं काही गाणी असतात. विश्वास असेल तर कठीण वाटाही सोप्या वाटू लागतात. आपल्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. त्यांच्याशी आपली सलगी असते. नात्यांच्या बंधनात जोडल्या गेलेला प्रत्येक माणूस कधीच एकटा नसतो. हे जरी खरं असलं तरी देखील आयुष्यात एखादा टप्पा असा येतो की त्या टप्प्यावर आपण एकटेच आहोत याची आपल्याला जाणीव होते. निराशेचं वलय आपल्या भोवती तयार व्हायला लागतं. मग अशीच गाणी आपल्याला या नैराश्यातून बाहेर काढतात आणि जगण्याची प्रेरणा देऊन जातात.

श्रोते हो, प्रेरणा नेहमी मोठमोठ्या भाषणातूनच मिळते असं नाही, तर कधीकधी एखाद्या गाण्याच्या दोन ओळीत देखील ती दडलेली असते. गाणं हिंदी असो अथवा मराठी, दोन्ही गाण्यांमध्ये प्रेरणा देणारी अनेक गाणी आहेत. श्रोते हो, आता हेच बघा ना, सप्टेंबर महिना उजाडला तरी देखील वरुण राजाचं आगमन पाहिजे तसं झालेलं नाही. मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट पसरलं आहे. आपला बळीराजा आणि आपण सारेच जण पावसाच्या प्रचंड प्रतीक्षेत आहोत. हे आपल्या सर्वांवर आलेलं नैसर्गिक संकटच आहे. आपण अशी आशा करूयात की परतीच्या पावसानं तरी खरीपाची पिकं बळीराजाच्या हाताला येतील. आजच्या या कार्यक्रमातून आपण वरुण राजाला बरसण्या

श्रोतेहो, नैसर्गिक आलेल्या संकटाला आपण सारे धैर्यानं सामोरं जाऊयात आणि एकमेकांची साथ देऊयात. तेव्हा श्रोतेहो, असा होता आजचा गाता रहे मेरा दिल या हा कार्यक्रम. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आजच्या या कार्यक्रमातून मी सुषमा दहीभाते आपल्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी परभणी केंद्र.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी. तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 11 वाजले आहेत.
2: शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादन वाढीची गुरुकिल्ली ठरलेले आणि सेंद्रिय कर्बाचा निरंतर पुरवठा करणारे
3: संचय अॅग्रोचे FCOAT 9. संचय अॅग्रो म्हणजेच विश्वासाची पेरणी आणि समृद्धीची कापणी. संचय अॅग्रो इनपुट्स 99211

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात। मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा कारण परिणाम आणि उपाय। यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत। विषय आहे वाढता लठ्ठपणा कारण परिणाम आणि उपाय, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी। तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात।
2: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी।
3: .29° अर्थात 1305 kHz वर आणि FM band 102 MHz वर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, 11:05 झाली आहेत, आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना सुषमा दहीभातेचा प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपल्याला भरपूर अशी पत्रं प्राप्त झालेली आहेत, तेव्हा लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये मला घेऊन चला या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत दादा कोंडके आणि संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई इंगोले आणि समस्त इंगोले परिवार, तसंच नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा वेणुताई, शुभम माधवराव आणि समस्त बोबडे परिवार. यानंतरचं पत्र आहे विडूळ तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत धुले आणि समस्त पोपलवाड परिवार. आणखी एक पत्र आलं आहे मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मुळे आणि रोहिणकर तसंच मोगलकर परिवार. याच गीतासाठी पसंती कळवली आहे सुरेशाप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर आणि समस्त दसमले परिवार यांनी. हे श्रोते आहेत परतूर जिल्हा जालना इथले. रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथून शंकर भदर्गे, विक्रांत भदर्गे, सुबोध भदर्गे, शलाका भदर्गे आणि समस्त भदर्गे परिवार यांनी देखील याच गीताची आवड कळविली आहे, तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. हे गीत होतं दादा कोंडके यांचं, चित्रपट मला घेऊन चला. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकूयात लावणी झाली रणरागिणी या चित्रपटातलं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी. रचना आहे यशवंत देव यांची आणि संगीत आहे यशवंत देव यांचंच. या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत नखाते हातगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते, जानवी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त नखाते परिवार. मस्तानपुरा पूर्णा जंक्शन येथून अनंता भगत, अरुणा भगत, लोचना भगत, चेतन भगत आणि समस्त भगत परिवार. तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान, सारिका, सुरेखा, सोनम आणि समस्त बोडखे परिवार. याच गीतासाठी आवड कळविणारं यानंतरचं पत्र आहे. नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उंबरे आणि समस्त मित्रमंडळी तालुका माजलगाव जिल्हा बीड इथले हे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट फुलवरू तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त गायकवाड परिवार. मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पोस्टमास्तर शरीफ, पांडुरंग साळवे, दत्तराव कराळे, रेशमाजी सोनटके, पंकज पांचाळ आणि समस्त मित्रमंडळी आहेत मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथले. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

व बयारेच्या या चित्रपटातलं गीत. हे गीत गायलं आहे सचिन यांनी. गीत आहे वसंत बापट यांचं आणि संगीत आहे अजय अतुल यांचं. आणि या गीतासाठी आवड कळविणारे श्रोते आहेत गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणी येथून रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई सूर्यवंशी, नेहा सूर्यवंशी, दीपाली सूर्यवंशी आणि समस्त सूर्यवंशी परिवार. यानंतरचं पत्र आलं आहे मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाखेर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निलोफर शेख आणि समस्त शेख परिवार. यानंतरचं पत्र आलं आहे तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, प्रकाश जैन आणि समस्त जैन परिवार यांचं. तेलंगणा निजामाबाद येथून हे पत्र आहे शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वाहबा आणि समस्त मित्रमंडळी. यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मद्देवाड, संकेत साईनाथ मद्देवाड, देवयानी धनश्री आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार. यानंतरचं पत्र आहे ओमप्रकाश भाकरे, सुनीता भोकरे, माधुरी अमोल आणि समस्त भोकरे परिवार. तसंच अर्धापूर येथून हे पत्र आलेलं आहे दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि समस्त जोशी परिवार यांचं. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोतेहो, आत्ताचं पण अगं बया रेच्या या चित्रपटातलं गीत ऐकलं? हे गीत गायलं होतं सचिन आणि सहकाऱ्यांनी. गीत होतं वसंत बापट यांचं आणि संगीत अजय अतुल यांचं होतं. आपली आवड या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत आम्ही दोघं राजाराणी. या चित्रपटातलं गात आहेत सुरेश वाडकर आणि शोभा जोशी. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं. आणि या गीतासाठी आवड कळविणारे आमचे श्रोते आहेत सम्राट चौक शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, संगीता सोनाली, मनीषा, विपिन, आरव, रेणुका, मीना, श्रद्धा, जितू, अश्विनी, मौसमी आणि समस्त मित्रमंडळी. शनिवार पेठ बीड येथून हे पत्र आलं आहे पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे आणि समस्त कुलथे परिवार यांचं. यानंतरचं पत्र आहे तालुका जळकोट, जिल्हा लातूर इथून प्रज्ञा, राजकुमार मद्देवाड, सुरेखा लक्ष्मण मद्देवाड, संकेत साईनाथ, निखिल निशांत आणि समस्त मद्देवाड परिवार. बीड शहर येथून हे पत्र आलं आहे नंदकिशोर घटे, बालाप्रसाद कर्वा, रामनिवास अग्रवाल, निलेश शेटे आणि समस्त मित्रमंडळी. तसंच पाथरी जिल्हा परभणी येथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे आणि समस्त मित्रमंडळी. यानंतरचं पत्र आहे मुक्काम पोस्ट मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथून बाळासाहेब कंगणकर, साखराबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी कंगणकर, श्रावणी कंगणकर, धनश्री कंगणकर आणि समस्त कंगणकर परिवार. यानंतरचं पत्र आलं आहे वाघाडी, तालुका पैठण, जिल्हा येथून बाळासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे आणि समस्त मित्रमंडळी. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, आत्ताचा पण आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं गीत ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड इथे संपन्न करत आहोत. आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपण ऐकत होतात. तेव्हा आता मात्र आजच्या या कार्यक्रमातून सुषमा दहीभातेला निरोप द्या. पुन्हा भेटूयात अशाच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकलात. आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात.
0: मध्यम लहरी 1305 kHz आणि FM band 102 MHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 11:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम. या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत व्यवहार चातुर्य याविषयी समुपदेशक प्रवीण सोनुने यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करत आहोत. ऐकूयात कार्यक्रम प्रगतीच्या पाऊल वाटा.
3: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपण प्रवीण सोनुने सरांकडून व्यक्तिमत्व विकासात भर घालणाऱ्या अनेक गोष्टी मुलाखतीच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवत आहोत. श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपण या मालिकेद्वारे व्यवहार चातुर्य याविषयीचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात समुपदेशक प्रवीण सोनुने सरांची व्यवहार चातुर्य याविषयी ही मुलाखत. या मुलाखतीचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करत आहोत.

0: आपण बोलताना आपला टोन कसा आहे याकडे सुद्धा फार लक्ष देणं आजच्या काळामध्ये हे गरजेचं झालेलं आहे.
1: बरोबर.
0: आता यामध्ये आपला चेहरा दिसत नाही आणि म्हणून आपला संवाद हा अधिक विचारपूर्वक आपल्याला असावा लागतो आणि तो आपण विचारपूर्वक करण्याचं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.
1: मला वाटतं इथं शब्दसाठा खूप महत्त्वपूर्ण ठरतो, नाही का?
0: कारण
1: आपल्या शब्दांमुळं जग जिंकू शकतो आपण.
0: हो, आणि शब्दांमुळं आपले संबंध सुद्धा तुटू शकतात.
1: अगदी.
0: म्हणजे जसं आता मला इथं आठवण होते की शब्द हे शस्त्र आहेत, तर ते जरा जपून वापरले पाहिजेत. हे अगदी जे काही या ठिकाणी बोलल्या जातं आपण व्यवहारामध्ये हे अगदी सत्य आहे.
1: म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आजची तरुण मंडळी जी आहे, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर व्यवहार चातुर्य असणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
0: हा, तर आजच्या काळामध्ये प्रत्येकाने हे कौशल्य आपल्यामध्ये विकसित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपण

0: आणि तो आपण विचारपूर्वक करण्याचं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे.
1: मला वाटतं इथं शब्दसाठा खूप महत्त्वपूर्ण ठरतो, नाही का?
0: कारण
1: आपल्या शब्दांमुळं जग जिंकू शकतो आपण.
0: हो, आणि शब्दांमुळं आपले संबंधसुद्धा तुटू शकतात.
1: अगदी.
0: म्हणजे जसं आता मला इथं आठवण होते की शब्द हे शस्त्र आहेत, तर ते जरा जपून वापरले पाहिजेत. हे अगदी जे काही या ठिकाणी बोलल्या जातं आपण व्यवहारामध्ये, हे अगदी सत्य आहे.
1: म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आजची तरुण मंडळी जी आहे, कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर व्यवहार चातुर्य असणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
0: हा, तर आजच्या काळामध्ये प्रत्येकाने हे कौशल्य आपल्यामध्ये विकसित करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपण पाहतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही प्रचंड स्पर्धा वाढली आहे, ज्याला आपण कट थ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतो. पण आमच्या मित्रांनी स्पर्धा वाढली म्हणून घाबरून जायचं कारण नाही. तर स्पर्धा जरी वाढली असेल ती सगळ्यांसाठीच आहे, सर्वांसाठी ही स्पर्धा आहे, आणि तेव्हा आपण आपल्यासोबत ही स्पर्धा करायची आहे. आज मला परीक्षेमध्ये किती गुण मिळाले तर मला पुढच्या परीक्षेत अजून चांगले मिळावेत, मी आज ही गोष्ट केली मी उद्या पुढे आणखीन चांगली करेल, हा भाव मनामध्ये ठेवून त्यांनी स्पर्धा करायची आहे.
1: म्हणजे आपण असं म्हणतो की स्पर्धा जरी असेल तरी ते हेल्दी कॉम्पिटिशन असावं.
0: अगदीच, अगदीच.
1: तर ती स्पर्धेत जिंकण्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
0: अगदीच. जर हे व्यवहार चातुर्य आपण आपल्यामध्ये विकसित केलं तर स्पर्धेमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं यश हे संपादन करू शकतो. आणि मॅडम, की आपण पाहतो की आज आपला प्रत्येक विविध प्रकारच्या व्यक्तींशी संपर्क वाढलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी आपल्याला संपर्क साधायचा आहे, आपल्याला त्यांना बोलायचं आहे, माहिती मिळवायची आहे, प्रत्यक्ष भेटीच्या वेळी त्यांना आपल्याला योग्य वागणूक द्यायची आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. म्हणून माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की ते गुड लिस्नरसुद्धा असले पाहिजेत, कारण ही सुद्धा एक कला आहे. आणि कुठल्याही गोष्टीवर ताबडतोब रिॲक्ट न होता, कुठल्याही गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया न देता त्याने समोरच्या व्यक्तीचं म्हणणं हे लक्षपूर्वक ऐकून घेऊन त्यावर विचार करून त्याने जर उत्तर दिलं तर एक चांगल्या प्रकारे संवाद साधायला मदत होणार आहे.
1: सर, हे तुम्ही एक समुपदेशक म्हणून तुमच्या हाताखालून अनेक विद्यार्थी, अनेक तरुण मंडळी जात असतील, तर ही उणीव जास्त निर्माण होत आहे का तरुण मंडळींमध्ये की समोरच्याचं न ऐकणं आणि स्वतःचंच मत मांडणं ही बाब सध्या तरुण मंडळीमध्ये जास्त दिसून येते आहे का?
0: अगदी बरोबर आहे की आज आपण पाहतो की आपली जी युवा मंडळी आहे ही आज ताबडतोब रिॲक्ट होण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तसंच सर्वच स्तरांमध्ये आणि सर्वच वयोगटामध्ये सुद्धा हे प्रमाण आहे. पण जसजसं आपलं वय वाढत जाईल तसतसं थोडीशी आपण म्हणतो की मॅच्युरिटी आपल्यामध्ये येते आणि तेव्हा कुठे हे थोडंसं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतं. पण आमच्या युवा मित्रांनी जर हे कौशल्य आपल्यामध्ये अंगीकारलं आणि कुठल्याही बाबीवर शांतपणे संयमाने त्याने विचार करून त्याने आपलं मत व्यक्त करता जर त्याला आलं तर जीवनामध्ये या बाबीचा त्याला खूप फायदा होणार आहे.
1: वा, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की व्यक्तिमत्व विकासामध्ये व्यवहार चातुर्य हा जो गुण आहे हा विकसित करता येतो. तर
0: अगदी, अगदी.
1: मग आणखीन यासोबतच जसं की ऐकण्याची जी कला आत्मसात करायची आहे, यासोबतच आणखीन अशा कोणकोणत्या बाबी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात व्यवहार चातुर्य हा गुण विकसित करता येईल?
0: आता व्यवहार चातुर्य विकसित करण्यासाठी आपण पाहतो की ऐकण्याची कला. आता ही ऐकण्याची कला यासाठी विकसित करायची आहे की आपण लक्षपूर्वक ऐकणं ही लक्षात ठेवण्याची पहिली पायरी आहे.
1: बरं.
0: आणि म्हणून मी जर एखादी बाब लक्षपूर्वक ऐकली, वर्गातील संवाद, शिक्षकांचे शिकवणे, प्राध्यापकांचे शिकवणे मी जर लक्षपूर्वक ऐकले तर मला ते लक्षात ठेवण्यासाठी मदत होणार आहे. आणि म्हणून ही कला आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आणि आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची आहे.
1: नक्कीच.
0: त्यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब अशी आहे की आमच्या विद्यार्थी मित्रांनी नेहमी आपलं मन शांत ठेवण्याचा सराव करायचा आहे. ज्या व्यक्तीचं मन शांत असेल त्याच्यामध्ये निश्चितच संयम येणार आहे आणि संयमाने तो सगळ्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करू शकणार आहे.
1: बरं, थोडक्यात काही सांगू शकाल सर मन शांत ठेवण्यासाठी काही टिप्स आपण देऊ शकाल की विद्यार्थी मित्रांनी कसं मन शांत ठेवायला हवं? कारण खूप ठिकाणी धाव घेत आहे आजकालच्या विद्यार्थी मित्रांचं मन.
0: अगदी बरोबर आहे. आजच्या आपल्या मित्रांना आज

0: हे करू का ते करू ते करू का हे करू अशा प्रकारची त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि कमी वेळामध्ये सगळ्या काही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत. पण मित्रांनो, असं होत नसतं. आपण मेडिटेशन करणं याच्यावर हा उत्तम उपाय आहे. आपण मेडिटेशन करावं, आपण योगासनं करावीत, आपण ध्यान करावं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण प्राणायाम करावेत. आणि या ध्यानामधून प्राणायामामधून दीर्घ श्वसनातून आपल्याला आपल्या मनावर संयम ठेवता येणार आहे. आपलं मन शांत ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत यामधून होणार आहे. त्याचबरोबर आमच्या मित्रांनी प्रत्येकाशी आदरानं वागणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता समुपदेशनाच्या निमित्तानं माझ्याकडे जी काही विद्यार्थी पालक येत असतात, तर प्रत्येक पालकाचं असं म्हणणं असतं की माझा मुलगा माझी मुलगी ही एक चांगल्या प्रकारची व्यक्ती बनली पाहिजे, एक चांगल्या प्रकारचं मनुष्य तो बनावा असं त्यांची अपेक्षा असते. पण चांगल्या प्रकारची व्यक्ती बनण्यासाठी त्याला काय काय करणे गरजेचं आहे, त्याच्यामध्ये मी म्हणेन की हे व्यवहार चातुर्य हे त्याच्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक व्यक्तीने हे इतरांसोबत आदरानं वागणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की टीट फॉर टॅट, की मी समोरच्यांसोबत जसा व्यवहार केला ती समोरील व्यक्ती सुद्धा माझ्यासोबत तसाच व्यवहार करणार आहे. म्हणून मी जर समोरच्या व्यक्तीशी आदरानं वागलो तर निश्चित ती व्यक्तीसुद्धा माझ्यासोबत आदरानं वागेल आणि जी काही कामं आहेत ती कामं आपली यशस्वीपणे आणि योग्य वेळी पूर्ण व्हायला मदत होणार आहे. त्यानंतर आपल्या विद्यार्थी मित्रांना मी असंही सांगून इच्छितो की आपल्या स्वतःवर आपल्याला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आता स्वतःवर नियंत्रण म्हणजे काय, तर आपल्या ज्या भावना आहेत आपले जे शब्द आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. यावर नियंत्रण ठेवणं आणि त्या नियंत्रणातून आपण वागणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
1: थोडक्यात बोलीभाषेमध्ये म्हणायचं तर आपल्या रागावर आपण कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे.
0: अगदी.
1: आपल्या बोलण्यावर आपण कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. आपल्या भावनांवर, म्हणजे क्षणामध्ये आपल्याला बाहेर आपलं मन सैरभैर धावतं त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. थोडक्यामध्ये या सगळ्या गोष्टीवर, स्वतःवर नियंत्रण ठेवणं म्हणजे ह्या महत्त्वपूर्ण अशा काही बाबींवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, नाही का?
0: अगदी अगदी.
1: कारण या गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्येच खूप उफाळून बाहेर येत आहेत. त्यामध्ये पहिला घटक तो म्हणजे राग.
0: अगदी अगदी. आणि मॅडम, आपल्याला वर्तमानात राहणं अपेक्षित आहे. माझ्या मनावर संयम असेल, माझं मन शांत असेल, तर मी निश्चितच वर्तमानात राहणार आहे. आणि म्हणून आपण असं म्हणूयात आपल्या विद्यार्थी मित्रांना, आपण असंही सांगूयात की विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तमानात राहण्यासाठी या बाबी आपल्याला निश्चित मदत करणार आहेत. आणि असं होतं काय की आता बरेचसं आपण पाहतो की आमचे आता मित्र जे आहेत हे आता नव्यानेच महाविद्यालयात दाखल होतील. काही महाविद्यालयात ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर अशांना रॅगिंगचा सामना, त्यांना काही टीकेचा सामना, काही चिडवण्याचा सामना, अशा अनेक ज्या गोष्टी नको आहेत त्यांचा सामना त्यांना करावा लागेल. आणि मग त्यांची निश्चितच मानसिकता यामधून बिघडण्याची शक्यता आहे. कोणी टीका केली तर आपण लगेच चिडणार आहोत. पण माझ्या विद्यार्थी मित्रांना आम्ही असं सांगू इच्छितो की मित्रांनो, आपल्यावर कोणी टीका जरी केली, आपल्याला कोणी नावं जरी ठेवली, आपल्याला जरी कोणी चिडवलं, तरी आपण आपला संयम ढळू न देता शांतपणे त्याला उत्तर देणं हीच आपल्या व्यवहार चातुर्याची ओळख आहे असं आपण म्हणू.
1: अगदीच. हे सगळं संयमाने किंवा हे सगळं सकारात्मकतेने जर आपल्याला घ्यायचं असेल किंवा हे सगळं टाळून आपल्याला हस्तखेळतं वातावरण ठेवायचं असेल तर काही बाबी निश्चितच आपल्याला आत्मसात करणं आवश्यक आहे, नाही का? जसं की आजूबाजूला ज्या वातावरणात आपण जाणार आहोत तिथं अनेक मित्र निर्माण करणं आणि त्या मित्रांशी संवाद साधणं, अशा काही बाबी आपण जर केल्या तर नक्कीच या सगळ्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो, नाही का सर?
0: अगदीच. आणि त्यामध्ये मी आमच्या विद्यार्थी मित्रांना प्रथम असं सांगेन की आपण आपल्या कुटुंबातला विश्वास हा संपादन केला पाहिजे. आपल्या मनामध्ये जी गोष्ट आहे किंवा जे काही आपण करतो तो घरामध्ये संवाद व्हायला हवा की आज आपण दिवसभरात काय केलं, आज दिवसभरात काय घडलं, काही चांगल्या गोष्टी असतील, काही वाईट गोष्टी असतील, या घरामध्ये आपण शेअर करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि असं जर आपण शेअर करत गेलो, आपण घरामध्ये संवाद साधला, घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली, तर कुटुंबातील सदस्यांचा आपल्यावर विश्वास हा प्राप्त होत असतो. आणि हा विश्वास संपादन झाला तर बऱ्याचशा गोष्टी हे आपल्या सहजपणे हाताळल्या जात असतात
1: आणि अनेक प्रश्न

0: सहज सुटू शकतात, यासाठी आपल्या ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी किंवा कोणत्याही व्यक्तींनी मन मोकळं करणं खूप आवश्यक आहे. आणि
1: अगदीच बरोबर आहे की आपण आपल्या मनात जे भाव आहेत, आपल्या मनात जे विचार आहेत, आपल्या मनात ज्या शंका आहेत, आपल्या मनात ज्या अडचणी आहेत, त्या आपण आपल्या कुटुंबातील सदस्य असतील, आपले मित्र असतील, आपले जवळचे नातेवाईक असतील, आपले शिक्षक असतील, यांच्यासोबत आपण त्यावर संवाद साधणं, त्यावर चर्चा करणं, त्यावर माहिती मिळवणं हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: असं जर आपण केलं तर आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारचं मानसिक स्वास्थ्य हे प्राप्त होत असतं.
0: बरोबर.
1: आणि त्यामधून अनेक प्रश्नांची उकल ही आपोआप होत असते आणि आपलं जे दैनंदिन कार्य आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो.
0: यासोबतच कुटुंबासोबतच आणखी एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे संगतीचा. आपली संगत जर उत्तम असेल तर आपला मनावर, आपल्या भावनांवर संयम ठेवणं खूप सोपं होतं, नाही का सर?
1: अगदीच. संगतीच्या बाबतीत मी आमच्या मित्रांना असं सांगेन की विद्यार्थी मित्रांनो, आपण जसे आहोत तसे आपले मित्र असतात.
0: हो.
1: आणि म्हणून आपण जर चांगल्या प्रकारे वागलं, आपण जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला, आपली वर्तणूक चांगली असेल, आपले विचार सकारात्मक असतील, तर निश्चित आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारची संगत प्राप्त होणार आहे, चांगल्या प्रकारचे मित्र मैत्रिणी आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून आपली वागणूक ही कशी चांगली राहील याकडेही आपण सर्वांनी प्रामुख्याने लक्ष देणं हे गरजेचं आहे.
0: बरोबर आहे. व्यवहार चातुर्य खरंच अतिशय महत्त्वाचा घटक, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये किती महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो याविषयी खरंच खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती सर आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत आज मुलाखतीच्या माध्यमातून. जाता जाता पुन्हा एकदा आपण ज्याच्यावर दृष्टिक्षेप टाकायचं म्हटलं तर महत्त्वपूर्ण बाबींबद्दल काय सांगाल बरं, की व्यवहार चातुर्य आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कशी भर घालू शकतात, अगदी थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे कसे आपण मांडाल?
1: विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवहार चातुर्यावर बराचसा प्रकाश या ठिकाणी टाकलेला आहे. आता त्यावर आपण सविस्तर चर्चा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण केलेली आहे. मग याचा संक्षिप्तपणे सार आपण या ठिकाणी असा काढूयात की मित्रांनो, आपण आपल्यामध्ये संवाद चातुर्य विकसित करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं करायचं काय, तर योग्य शब्दांची निवड आपण करायची आहे, कारण शब्द हे शस्त्र आहेत.
0: हो.
1: आपण ते जपून वापरले पाहिजेत याची आठवण सदोदित आपल्याला झाली पाहिजे. आणि वेळेची जाण आपण ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला भावनिक समायोजन, भावनिक समजूत जी आहे ती सुद्धा आपल्याला जपणं हे गरजेचं आहे. दुसऱ्याच्या भावना काय आहेत त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला वागता आलं पाहिजे, कारण त्याच्या भावनेचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे.
0: अगदी.
1: त्याचबरोबर आपल्याला संघटन चातुर्य आपल्यामध्ये आलं पाहिजे, आपल्याला संघटन करता आलं पाहिजे, आपल्याला समूहामध्ये राहता आलं पाहिजे, समूहामध्ये राहून आपल्याला काम करता आलं पाहिजे, त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो, संघटन चातुर्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग यामधून आपल्याला समूहामध्ये सौहार्दपूर्णता निर्माण करण्याला मदत होत असते. त्याचबरोबर आपल्याला सामाजिक जाण पाहिजे. समाजाचे काही नियम आहेत, समाजाचे काही संकेत आहेत, समाजाचं काही ज्ञान आहे, तर ह्या बाबी मी माहीत करून घेणं की समाजामध्ये मी गेल्यानंतर माझी वागणूक कशी असायला पाहिजे, समाजामध्ये मी कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये मी कसं बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणं म्हणजे समाजातले जे काही अलिखित नियम आहेत ते आपण चांगल्या प्रकारे समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सगळीच दिवस आपण सारखे नसतात असं आपण म्हणतो, कारण आपल्या जीवनाचा रस्ता जो आहे हा काही सरळ नाही आहे. तो नागमोडी आहे, त्याच्यावर अनेक वळणं आहेत, तो खडतर आहे, अनेक काटेकुट्यांचा तो रस्ता आहे. पण या रस्त्यावर आपल्याला आनंदानं मार्गक्रमण करायचं आहे. तेव्हा मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्याला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल त्या प्रतिकूल परिस्थितीवर शांतपणे आपण विचार करून त्याच्यावर उपाययोजना करून आपण जर मार्ग काढला तर निश्चित आपलं जीवन हे आनंददायी व्हायला मदत होणार आहे. कुठल्याही चुकीचा मार्ग जीवनामध्ये मला अवलंबवण्याची वेळ माझ्यावर येणार नाही. आणि इतरही कुठले सहकारी आपले जर अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन करत असतील तर त्यांनाही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या गुणांचा उपयोग आपल्याला होणार आहे. तेव्हा मित्रांनो, या सगळ्या गुणांचं आपण आपल्यामध्ये तर मुळात आहेतच, त्याचा आपण सराव द्यावा, त्याचा विकास करावा आणि छान प्रकारे व्यवहार चातुर्य आपण आपल्यामध्ये विकसित करावं असं यामधून मला आपल्याला सांगायचं आहे.
0: वा, खूपच छान.

0: व्यवहार चातुर्य यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली, आपण आपल्या आजच्या मुलाखतीचं शीर्षक देखील खूप उत्तम निवडलं सर. आणि या शीर्षकाखाली जे काही मुद्दे मांडलेत ते प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे कुठल्याही विशिष्ट वयोगटातील गटासाठीच नव्हे तर अगदी बालपणापासून ते वयोवृद्ध गटापर्यंत सगळ्या वयोगटातील व्यक्तीला हे मुद्दे पूरक ठरतील असे मुद्दे आपण मांडलेत. आणि सगळ्यांनाच व्यवहार चातुर्याची यशस्वी जीवनाकडे जाण्यासाठी कशा पद्धतीने आपण स्वतःची मदत करू शकतो हे आपल्या श्रोत्यांना खरंच तुम्ही पटवून दिलं. खूप छान पद्धतीने विस्तृतपणे प्रत्येक मुद्द्यावर उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण मुलाखतीच्या माध्यमातून पोहोचवलीत सर. आणि वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांपर्यंत ही छानशी माहिती पोहोचवली त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: श्रोते हो, व्यवहार चातुर्य याविषयी समुपदेशक प्रवीण सोरोने यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. या दोन भागांमधून आपल्या व्यक्तिमत्व विकासात व्यवहार चातुर्य किती महत्त्वाचा आहे, हा गुण आत्मसात करून आपण त्याला वृद्धिंगत करू शकतो हेच आजच्या मुलाखतीमधून निष्पन्न झालेलं आहे. तर श्रोते हो, आपल्या व्यक्तिमत्व विकासात हा गुण नक्की आत्मसात करा, त्याला वृद्धिंगत करा आणि आपली सगळी कामं सकारात्मकतेने यशस्वीतेकडे न्या. हाच संदेश देऊन आज मी आपल्या मुलाखतीतून आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात आज आपण व्यवहार चातुर्य याविषयी समुपदेशक प्रवीण सोनुने यांची सिमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित केला. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: (229°) अर्थात 1305 kHz हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 आहेत. वनिता मंडळ या कार्यक्रमासह यानंतरचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्राच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकू शकतात. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून काही क्षणातच प्रतीक्षा करा.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. त्यांनी तरुण वर्गाला एक नवीन मार्ग दिला. त्यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. त्यांचं हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानलं जातं. या भाषणानं जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. अमेरिकेत माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला.

0: मैत्रिणींनो, ऐकूया हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका। आज या श्रुतिकेचा भाग 17 आपण ऐकणार आहोत। लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा।
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक,
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक,
2: हलक फुलक, हलक फुलक।
0: अगं रश्मी,
2: हाय।
0: गौरी गणपतीसाठी या एवढ्या वाती फुलवाती पुरतील का ग? बघ बरं एकदा। आणि वस्त्रमाळा पण तयार आहेत बरं का?
2: हा, पुरे झाल्या ना, बरेच झाल्यात की।
0: बरं, मग मला एक डबा दे, मी त्यात भरून ठेवते सगळ्या वाती।
2: आणि वस्त्रमाळीला पण डबा लागेल ना?
0: हो हो।
2: हा, हे घ्या।
0: बरं, हे डबे ठेवून दे। आणि अगं, पण तुझे ते बाकीचे डबे झाले का घासून?
2: झाले झाले झाले।
0: हे बघ, काही राहिलं असेल ना तर मला सांगा, आता कसं माझं काम झालंय ना, मी तुला मदत करू शकते।
2: नाही नाही, झालंय, आता होतच आले, दोनच डबे राहिलेत माझे।
0: बर, आणि हे काय, हा राहुल कामात तुला मदत करणार होता ना,
2: मग काय करतोय?
0: मोबाईल घेऊन बसलाय नुसता तो।
2: अगो बाई,
0: आज जर सुहास असला असता ना इथे मदतीला, तर आज हा राहुल असा बसला असता का बरं मोबाईल घेऊन?
2: हो ना,
0: पटापट कामं झाले असते सगळे।
2: मग
0: मग,
2: अरे हो।

0: राहुल जरा ते टेबल तिकडे सरकव आणि खिडकी पण साफ कर.
1: अगं आई मी एकटाच आहे का घरात काम करणारा कर्मचारी?
2: मोबाईल घेऊन बसलेला कर्मचारी आहे बरं का.
0: तू कर्मचारी नाही, तू घरातला सदस्य आहेस.
1: मग सदस्यांना एवढी कामं करायला लावतात का?
0: हो, विशेषतः वर्षभर काहीही काम न करणाऱ्या सदस्याला आवर्जून काम सांगतात.
2: अगं आई त्याला जास्त काम देऊ नकोस.
1: वा, आज सूर्य पश्चिमेला उगवलं वाटतं. माझी बहिणाबाई माझ्या बाजूनी आहे वाटतं.
2: हो, कारण जास्त काम केलं तर याची तब्येत बिघडेल.
1: मला वाटलं काळजी करतीस की टोमणं मारतीये.
2: दोन्ही, गणपती बाप्पा येत आहेत ना, घरात प्रेमही पाहिजे आणि विनोदही.
3: अगं रश्मी, एवढा गोंधळ कसला चाललाय?
0: हे पोरांचं ना, घरात काम स्वच्छता साफसफाई काढली की असंच चालू असतं यांचं.
1: आजी अगं पण मी करतोय ना.
3: कुठं?
1: मनाने ग.
0: मनाने काम करतोय घ्या.
3: अरे देवा, हा नवीन प्रकार कोणता रे राहुल?
2: आजी याचं सगळं काम मनातच होत असतं.
0: हो, आणि प्रत्यक्ष काम बाकीच्यांना करावं लागतं.
1: आपण तस नाही काही, मी करतोय ना.
3: हा, अरे बाप्पा येणार आहेत, घर स्वच्छ ठेवायचे, मन स्वच्छ ठेवायचे आणि वातावरण कसं आनंदी ठेवायचे.
1: मग आजी मी तेच म्हणतोय, मन स्वच्छ आहे पण खोली साफ करणं थोडं कठीण आहे ना.
3: म्हणूनच तुझी खोली बघितली की वाटतं गणपती बाप्पांपूर्वी एखादा आपत्ती व्यवस्थापन विभाग बोलवावा.
2: दादुड्या आई, फुलांची माळ सरळ धर जरा.
1: धरली की ग मी.
2: सरळ धर म्हणलंय.
1: मला तरी वाटतं माझ्या मते सरळच आहे बर काही.
2: तुझ्या मते पृथ्वी ही चौकोनी असेल मग.
1: अगं पण तू सजावट करतीस की विज्ञान परिषद भरवली आहे.
0: अरे अरे भांडू नका रे दोघांनी, गणपती बाप्पा येणार आहेत ना.
1: आई हीच तर दरवर्षीची परंपरा आहे ना.
0: कोणती परंपरा?
2: हे बघ, गणपती बसवण्यापूर्वी आम्ही दोघ दोन वेळा भांडतो आणि मग प्रसाद खाताना मित्र होतो.
3: म्हणजे काय तुमचे भांडणे बाप्पाच्या तयारीचा भाग झालाय की काय? मग
2: आजी यावेळी सजावट कशी करायची ग?
3: साधी आणि सुंदर सजावट करा बघ. जास्त खर्च करण्यापेक्षा ना प्रेमानं केलेली सजावट महत्वाची. कारण काय, बाप्पा भक्तीचा भुकेला आहे रे.
1: मग माझं काय, मी प्रेमाने सजावट करतो.
2: म्हणजे दादुड्या?
1: अगं म्हणजे तू काम कर, मी बाजूला उभा राहून म्हणेन ना वा काय छान.
2: वाटलंच, आई याला बाहेर काढा बरं.
0: नाही नाही याला काम द्या.
1: मी तेच म्हटलं ना.
3: हो हो राहुल, ते तू ते फुलं लाव बरं जरा.
1: फुलं? आजी अगं मी कलात्मक माणूस आहे.
3: मग दाखव की जरा तुझी कला राहुल.
1: अगं म्हणजे कलात्मक म्हणजे माझी कला जी आहे ना ती व्यवस्थापनाची आहे ग.
0: कसलं व्यवस्थापन बाबा? आता
1: काम कोणाला द्यायचं आणि आपण कुठे बसायचं याच व्यवस्थापन.
0: छान छान. बरं मी काय म्हणते आई, मी ना बाजारात जाते, काही राहिलंय का आणायचंय काही?
3: अगं रश्मी,
0: हा
3: दुर्वा फुलं नारळ फळं आणि मोदकासाठी सामान घ्यायचं लक्षात आहे ना.
0: हो हो.
1: आणि ते बाप्पासाठी चिप्स नाही का?
0: बाप्पासाठी चिप्स?
1: हा, गणपती बाप्पाच्या तयारीला ऊर्जा लागते ना.
0: बर मग
2: तुला कसली ऊर्जा लागते रे दादुड्या, तू काही कामच करत नाही.
1: आता किती ऊर्जा लागते, मी तर बोलतोय ना, बोलण्यासाठी ऊर्जा लागते
0: नाही का ऊर्जा.
3: अरे बाप्पाची नैवेद्यासाठी काहीतरी घे.
1: हो आजी, बाप्पांसाठी ना मोदकच बनू बघ.
0: हा,
2: आणि स्वतःसाठी?
1: मग काय, बाप्पांसाठी जे आहे तेच आपलं मोदक.
0: दोन्ही एकदाच.
1: बरोबर आहे ना, दोन्हीसाठी एकच, कारण प्रसाद वाया कशाला घालवायचं ना.
0: अच्छा, म्हणून का. बर आता मी जाऊन येते. हा ए चला, मी सामान घेऊन आले, मोदकाचं सारण तयार करायला मदत करा बरं जरा.
1: बर बघू मी, जरा चव पाहू का.
0: आपल्याला नैवेद्य दाखवायचंय, लगेच काय चव पाहतोस? करणारेस का?
1: मदत करायचं म्हटली तू.
0: हा मग मदत करणार का खाणार?
1: आता चव तपासणं ही पण एक मोठी जबाबदारीच आहे की.
2: आई याला सारणापासून जरा लांबच ठेव बर का.
1: अगं पण गुणवत्ता नियंत्रण माझ्याकडे आहे ना.
3: ओ नियंत्रक, गुणवत्तेची तपासणी नंतर करा, आधी मोदक करायला घ्या. पूर्वी ना आम्ही सगळं एकत्र बसून मोदक करायचो बरं का.
2: आजी तुझ्या हातचे मोदक तर अगदी सुंदर असतात ग.
1: हो हो आजी, आणि माझ्या हातचे ग.
3: तू आधी करून ते दाखव ना मोदक.
1: तुम्हाला काय वाटलं?

0: मी केलं नाही हे बघा की
1: हो हा मोदक आहे की खरं छोटा डोंगर दादुड्या.
0: अग ही तसं नाही ग रिया, तू डोंगर म्हणली हे बरोबर नाही बर का. अग ही आधुनिक डिझाईन आहे मोदकाची.
2: आधुनिक विधुनिक काही नाही.
0: बर मग ठीक आहे, छोटा तर छोटा डोंगर माझ्यासाठी ठेवतो मी हा. नाही ग तसं नाही, मी माझ्यावर प्रयोग करतोय ना.
2: ए रश्मी ह्याला मोदकांपासून जरा लांब ठेव बरं.
3: नाही नाही ठेवाच लागणार आहे त्याला लांब,
2: नाहीतर हा हे सगळे मोदक बिघडवेल आणि स्वतःसाठी मोदकाचा डोंगर तयार करून ठेवेल.
3: मग काय तर.
2: तुम्हाला माहितीये का, आमच्या लहानपणी ना गणपतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू व्हायची बरं का. घर मोठं नसलं तरी उत्साह मोठा असायचा आमचा. कोणी मखर तयार करायचं, कोणी फुलं आणायचं, कोणी रांगोळी काढायचं आणि घरातल्या लहान मुलांना वाटायचं की गणपती बाप्पा फक्त आपल्याच घरी येतात की काय.
3: आजी आता पण तसंच वाटतं की नाही रे दादूरे.
0: मला तर वाटतं बाप्पा आधी आपल्या घरात येतात कारण मोदक इथेच जास्त आहेत ना.
2: राहुल तुला प्रत्येक गोष्ट खाण्यावरच आणायची आहे का.
0: अगं तसं नाही गाई, पण गणेशोत्सव म्हटलं तर मोदक हा भावनेचा विषय आहे ना.
2: बरोबर, तुझ्या भावनेचा नाही का. अरे राहुल भावना महत्वाचीच, पण फक्त एकट्याचीच नाही बर का. सगळ्यांच्या भावना जपण्यासाठीच तर असतात हे सणवार. अरे प्रत्येक काम कसं आनंदानं करायचं, मोठं असो किंवा छोट. घरातील प्रत्येकानं हातभार लावला ना की उत्सव कसा अगदी सुंदर होतो बघ.
0: म्हणजे मी पण काम केलं पाहिजे.
2: गंभीर झालाय राहुल.
0: मग बरोबर आहे, बाप्पांनी मला याच्यासाठी थोडी शक्ती द्यावी.
2: हो झाडू घे हातात, शक्ती येईल आपोआप. चला मस्त छान साफसफाई झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना घरात.
0: हो
2: स्वच्छ झालंय की नाही आता. म्हणून
0: छान सजावट झालीये, मोदकही तयार आहेत आणि छान फुलांचा सुगंधही दरवळतोय ना.
3: आई आता सगळं झालंय ना.
2: हो झालंय सगळं. मखर एकदा बघा रे कसं वाटतंय, चांगलं व्यवस्थित वाटतंय ना आई.
0: हो छान बनवलंय.
2: म्हणजे कसं आहे, 10-12 यावेळेस 12 दिवस गणपती आहेत ना.
0: हो
2: 12 दिवस गणपती बाप्पा घरात राहणार आहेत, तर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे की
0: नाही. आणि त्याला प्रसाद पण तसा पाहिजे ना.
2: मग मोदकाचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला करावे लागतील नाही का.
0: हो मी तयार आहे याच गुणवत्ता नियंत्रण बघायला.
2: बिलकुल बिलकुल. अरे ती गुणवत्ता ती ठेव बाजूला, आधी दुर्वा आहेत का नाही ते बघ.
0: ते तर
2: अहो दुर्वा आणल्यात ना आई मी मग अशी सामानात. फुलं फुलं पण आहेत
0: आणि मोदक आहेत
2: का.
0: ते तर महत्वाचे आहेत.
2: तेच महत्व तर आहेत रे, त्याच्याशिवाय कसा गणपती बाप्पा साजरा होईल.
3: ए थांबा, मोदक किती आहेत. मी 21 मोदक ठेवले होते ग.
2: 21 मोदक ठेवले होतेस ना, पण आता किती आहेत.
3: अरे आता 18 मोदक आई.
2: हो पण
3: दादूड्या.
0: नाही नाही
2: मी
0: नाही खाल्ले
3: ग.
2: नक्कीच
0: मी नाही
3: खाल्ले. मग 3 मोदक कुठे गेले सांग.
0: अग आधीच मोदक एवढे चांगले असतील म्हणून बाप्पांनी आधीच प्रसाद स्वीकारला असतो.
2: गणपती बाप्पांनी पण स्वीकारला हो प्रसाद. बाप्पा अजून आलेले नाहीयेत तर ते प्रसाद कसा स्वीकारतील.
0: आता मी त्यांचं प्रतिनिधी म्हणून आलो ना.
2: उंदीर बाबा आहेस का तू.
0: मी तसे नाही, पण अग मी नाही खाल्ले.
2: ए आता खाल्लं ठीक आहे, पण मी आता नवीन मोदक करणार आहे पुन्हा बाप्पासाठी. ते मात्र खायचे नाहीत.
0: अरे वा
2: मग हे खाऊ का आम्ही सगळे. आता काय करणार, खा
3: आता. तू कधी खायचे बर का दादुड्या. मी जास्त खाणार
0: आहे. मी 11 खातो.
3: नाही मी 13 खाणार, तू 5 खाणार.
2: अरे देवा झालं यांचं याच्यावरनं सुरू.
0: आई तू काय कर तिकडे 6 वाढव.
3: नाही ग आई याला कमी द्यायचं आणि 3 खाली.
0: बरं
2: एक काम करा, दोघही खाऊ नका, रश्मी आपणच खाऊ. हो आम्ही पण चव बघायला हवी नाही का.
3: एक एक खा ना तुम्ही, आम्ही बाकीचे खातो.
2: आता कसं एखादा सण असल्यासारखं वाटते बघ बर. म्हणजे वर्षभर आपण प्रत्येक जणच आपापल्या कामात व्यस्त असतो. कुणी ऑफिसमध्ये असतं, कुणी अभ्यासात असतं, कुणी घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण असे सण आले ना की सगळे पुन्हा एकत्र येतो.
3: हो आई आणि भांडतोही आणि हसतोही
0: आणि कामापासून पळतोही.
2: हो ते तर तू वर्षभरच करतोस. अरे उत्सव म्हणजे फक्त सजावट नाही, फक्त नवीन कपडे नाहीत किंवा फक्त गोड पदार्थ देखील नाही. उत्सव म्हणजे एकत्र येणं, घरात हास्य असणं, एकमेकांना मदत करणं आणि मनात

0: राग विसरण असतं बरं का.
1: आजी बरोबर म्हणतीयस तू. हा चला, बाप्पा येण्यापूर्वी मी बहिणीची माफी मागतो.
0: माफी?
1: माफी असावी बहिणाबाई.
0: कशासाठी रे दादुळे? आता काय केलंस तू?
1: मी तुला दिवसभर त्रास दिला ना म्हणून.
0: अच्छा तसं का? मग मलाही माफ कर, मी पण दिवसभर तुला काम सांगितले म्हणून.
1: ते उद्या पुन्हा सुरू करूया.
0: नक्की नक्की, उद्यापासून सगळी काम तू कर, मी तुला काम सांगते.
1: बर.
2: मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीची ही तयारी
0: कधी धावपळीची असते,
1: कधी थकवणारी असते,
0: कधी भांडणाची असते,
2: पण या सगळ्यांपेक्षा जास्त असते
1: आनंदाची.
0: आजीच्या आठवणी,
1: आईची काळजी,
2: भावा बहिणींची मस्ती
0: आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम,
2: यांनीच तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सुंदर होतो, नाही का?
0: चला तर मग या गणेशोत्सवात घर स्वच्छ करूया,
2: त्याचबरोबर मनातले गैरसमजही दूर करूया
1: आणि सर्वात महत्वाचं सजावटही करूया घराची.
2: घराची तर सजावट करूच यात, पण
0: नात्यांचीही करूया.
1: आणि थांबा, मोदकांचा गोडवाही वाढूया
2: आणि आपल्या बोलण्यातही गोडवा आणूया.
3: गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
5: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 17 आताच आपण ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आज आहे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. ते भारताचे स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये गीताई, मधुकर गीता प्रवचन, ईशाव्यास वृत्ती, स्वराज्य शास्त्र, सर्वोदयी विचार आणि ज्ञानदेव चिंतनिका इत्यादीचा समावेश आहे. विनोबाजींनी प्रायोपवेशनाद्वारे आपला देहत्याग केला. ते म्हणत, हे विज्ञान युग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली तर मनुष्य जातीचा उद्धार होईल. ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.

मैत्रिणींनो, आता ऐकूया वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, सध्या समाजात वाढणारं नैराश्य आणि हिंसा यामुळे समाजात असंतोष पसरला आहे. तरुण पिढी व्यसनांकडे तसंच व्यभिचाराकडे ओढली जात आहे.

0: अगदी लहान मुलांपासून ते तरुण, महिला, वयोवृद्ध हे देखील नैराश्यामुळे हिंसक मार्गाकडे वळले जात आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद झाले तरी आत्महत्येसारखी पावलं उचलली जात आहेत. या सगळ्यावर आळा घालणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे. त्यासाठी मनाला, भावनांना, विचारांना आवर घालणं महत्वाचं आहे. आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांना. डॉक्टर संदीप सिसोदे हे गेल्या 24 वर्षांपासून मानसतज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत. त्यांना महात्मा गांधी व्यसनमुक्ती हा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉक्टर संदीप सिसोदे, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आज आपण बोलणार आहोत की समाजात वाढणारी हिंसा आणि नैराश्य याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की आजच्या समाजात हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: आपण जर हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारणं म्हणली तर त्याच्यामध्ये एक आहे ते जैविक कारण, दुसरं मानसशास्त्रीय, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक घटकांचा हा हिंसा वाढवण्यामागच्या कारणांमध्ये समावेश होतो. विशेषतः दीर्घकाळामधचा जर ताण असेल, नियंत्रणाचा अभाव असेल, बालपणी त्यांनी हिंसा बघितली असेल, आईवडिलांची भांडणं बघितलेली असतील, व्यसनाधीनता असेल, असुरक्षित वातावरण असेल, चुकीच्या पद्धतीने सामाजिक आदर्श त्यांनी बघितले असतील, डोळ्यासमोर ठेवले गेले असतील, तर अशा सगळ्याच गोष्टींचं या हिंसा वाढवण्याच्या मागे कारण आहे असं मला वाटतं. मी अजून असं पण बघितलंय की भावनांचे नियमन, भावना व्यवस्थापन ज्या लोकांना व्यवस्थित करता येत नाही, जमत नाही, अशी लोक हिंसेकडे वळत असतात. कारण प्रत्येक समस्येचं किंवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर ही हिंसा नसते आणि कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात की हिंसा केल्यानंतर उद्या पुन्हा माझ्याकडे काहीतरी येणार आहे, नवीन प्रश्न येणार आहेत, नवीन समस्या येणार आहे. मी आज हिंसा करतोय म्हणजे ती हिंसा सोडवण्यासाठी करतोय पण ती सुटत नाहीये. त्याच्यामुळे एक दोनदा जर एक अनुभव आला तर दुसरा पण कुठला मार्ग आहे का, मानसतज्ञ त्यांची पण मदत याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातली जी मोठी मंडळी आहे यांना आपण ही प्रश्न विचारून सुद्धा याची वेगवेगळी हिंसा कमी होईल किंवा हिंसा होणार नाही याच्यासाठीची घटक आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो.
0: डॉक्टर, सध्या आपण जे बघतोय की नैराश्य समाजात प्रचंड वाढलेलं दिसतंय, मग दिवसेंदिवस याची वाढ का होत चालली आहे, काय सांगाल त्याबद्दल?
1: नैराश्य म्हणजे फक्त दुःख किंवा निराश वाटणं नसतं तर एक गंभीर प्रकाराची आरोग्याची अवस्था आहे. कारण ही जी व्यक्ती आहे ही दीर्घकाळाचा ताण, सामाजिक एकाकीपणा, झोपेचा अभाव, आर्थिक समस्या, नातेवाईकांमधील अडचणी, वेगवेगळे त्याला ऍक्सिडेंट झालेले म्हणजे कोणी बोललेलं काय किंवा काही घटना झालेल्या, आणि असा समज असतो की सतत मला अपयश येत आहे. आणि या अपयशामध्ये सुद्धा होतं असं की सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे जे संप्रेरक आहेत हे केमिकल आहेत, हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे हे मूळ झोप प्रमुख भूमिका बजावतात. आणि याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर बाहेरची जी बॉडी असते ती बॉडी शो करते. डोक्यामध्ये काय चाललंय हे तर कुठला MRI किंवा कुठला सिटी स्कॅन किंवा कुठल्या व्यक्तीला फोटो काढला बघितलं म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा असं नाही होणार. तर त्याला साधारण सगळी केस हिस्ट्री माहीत पाहिजे किंवा सांगितली गेली पाहिजे. तर हे न्यूरो ट्रान्समीटर जे आहे याची भूमिका डोक्याच्या आत चालते पण बाहेर दिसताना एकाकी, उदास, फार समाजातल्या गोष्टींमध्ये न मिसळणे, मला जमणार नाही, माझ्याकडनं होणार नाही असे विचार सतत करणे आणि स्वतःबद्दलच्या धारणा अशा करून घेणे की आता याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही, त्या धारणा इतक्या घट्ट असतात की कुठला प्रयत्नच करायचा नाही असं शरीर ठरवून टाकतं.
0: डॉक्टर, बेरोजगारी, आर्थिक ताण आणि स्पर्धा यांचा या हिंसा किंवा नैराश्यावर कसा परिणाम होतो?
1: कोविड नंतर नैराश्याच्या खूप साऱ्या केसेस मी बघतोय आणि हे केसेस मुख्यत्वे मला असं दिसतंय की बेरोजगारी, आर्थिक असुरक्षिततेमुळे व्यक्तीला असहायता, कमीपणा, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती वाटू लागतीये. म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नवरा बायको आहेत, त्यांचा एक एकुलता एक मुलगा जर्मनीला शिकायला गेला, जर्मनीहून शिकून आला, तिकडे त्याला कुठला तरी जॉब लागला पण ते आई बाबा म्हणले की अरे बाबा आता इकडे ये. आणि त्यांनी असं परत ठरवलं की मला जसा जॉब पाहिजे, मला जशी इंडस्ट्री पाहिजे तशी इंडस्ट्री इथे नाही आहे, अप्लाय करतोय मागचं वर्ष झाले पण त्याला तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाही आहे. पण त्याचं असं म्हणणं आहे की माझं डिप्रेशनचं कारण मला व्यवस्थित जॉब मिळत नाही आहे आणि माझे घरचे लोक आहेत, हा, आणि मला माझं कमवून दाखवायचं, मला यांच्या पैशावर नाही राहायचं. त्याला ती जी चिंता आणि भीती आहे ती सतत त्याला सुरू झाली आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं त्याच्या आई वडिलांच्या की मुलगा रात्रभर जागतोय, मूवीज बघतो, सिरीज बघतो, कोणाशी बोलत नाही, स्वतःची काळजी नीट घेत नाही, जेवणाचा ताट पण तो त्याच्या रूम मध्येच घेऊन जातो, तिकडे खातो आणि जेवण झालं की बाहेर आणून टाकतो, त्याला डॉक्टरकडे यायचं नाहीये. तर हे जे आहे याच्यामध्ये दीर्घकाळ भविष्याबद्दलची भीती आणि चिंता जर असेल तर निश्चित नैराश्यावर त्याचा परिणाम होतो. आणि बेरोजगारी असेल, काय होतं की बेरोजगार

0: गुन्हेगारीमुळे त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही आणि स्वतःची आयडेंटिटी नाही मिळाली की मग त्याची चिडचिड व्हायला लागते, तो आक्रमक होत जातो. आणि आपल्याकडे आधार देणं म्हणजे त्याला समजावून सांगणं आहे. माझं अजून एक असं लक्षात आलंय की हे जे समजावून सांगणं आहे, हे समजावून सांगणं मुलांना जास्त चिडचिड करायला भाग पडतं. कारण काय होतं की मुलाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपण समजून सांगण्यामध्ये मुद्दे म्हणून वापरतो आणि मग त्याला ते नको असतं, त्याला तुमच्याकडनं सिम्पथी नको असते. त्याला फक्त एवढंच असतं की मी जे काही बोलेल ते ऐकून घ्या, तुम्ही मला काही सांगू नका. न्यूरो ट्रान्समीटर आणि डोपामाइन सेरोटोनिन हे सगळं इम्बॅलन्स झालंय, मग ते मुख्य काय करतात, इरिटेशन करतात फास्ट. चिडचिड त्या मुलाची वाढत असते. तर बेरोजगारीचा, आर्थिक ताण, स्पर्धा ह्याचा नैराश्यावर निश्चित परिणाम होतो.
1: मग त्यातूनच हिंसा वाढण्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: डॉक्टर, सोशल मीडियाचा मग या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: सोशल मीडिया स्वतः चांगला किंवा वाईट असं काही नाही सांगता येणार आपल्याला. सोशल मीडिया हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला जे माहिती नाहीये किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल कॉग्नेटिव्ह लेवलला, म्हणजे फिजिकल लेवलला, त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियामधून सहज उपलब्ध होतात आणि सोशल मीडिया इन्फॉर्मेशनसाठी खूप चांगला उपयोगी ठरू शकतो. माझ्या उदाहरणामध्ये एक सीपी होते, ऍडिशनल सीपी, ते असे म्हणायचे लॅपटॉपचे इश्यूज होते, पुस्तकांचे इश्यूज होते. त्यावेळेला मी फोटो काढून किंवा इंटरनेटवरून अभ्यास करायचो आणि मी असं मानतो की माझा यूपीएससीचा अभ्यास मी मोबाईल वर अभ्यास करून पास झालोय. अशी पण उदाहरणं जगामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल आणि जे सर्च कराल ते तो देणार आहे. असं पण दिसतं की सतत इतरांशी तुलना केल्या गेली तर त्याच्यामध्ये माझ्याच आयुष्यात काहीतरी खडतर आहे, बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे, अशा पण भावना या अतिरेकाने येऊ शकतात. या जेनजीमध्ये लाईक्स, कमेंट्स आणि नोटिफिकेशन याला फारच महत्व. जेनजीचा मोबाईल बघितला तर असा क्लीन दिसतो, प्रत्येक मेसेज वाचलेला, प्रत्येक गोष्टीला रिप्लाय केलेली, मग ती रिप्लाय अगदी ट्रू असते, जे असेल ते असेल. पण हे जे आहे, या सगळ्यांमुळे काय होतं, रिवॉर्ड सिस्टीम आणि डोपामाइन पाथवेज. कारण रिवॉर्ड सिस्टीम हा त्या लाईक आणि कमेंटवर ठरलं जातं ना, आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये सतत चेकिंग करण्याची सवय निर्माण होऊ शकते. आणि ही जी चेकिंग करण्याची सवय, ही निगेटिव्ह कॉन्टेंट आणि झोपेपूर्वीचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर अधिक नकारात्मक परिणाम करतो.
1: अच्छा.
0: मात्र सोशल मीडिया सामाजिक संपर्क आणि सपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत सकारात्मक माध्यम आहे. एक कुठलं तरी काम, जेव्हा तुम्ही बसला आहात, तुमच्याकडे निवांत वेळ आहे, जेवताना तर अजिबात नाही, रात्री उशिरा अजिबात नाही, तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं घेतली की लगेच त्याला बाजूला ठेवायची सवय लावली, तर सोशल मीडिया हा तुम्हाला प्रचंड ताकद आणि एनर्जी देणारा माध्यम.
1: त्यात आपल्याला असे म्हणता येईल की आजकाल हे जी रील्स आहेत हे काही सेकंदांचे असतात, त्याच्यामुळे ते तेवढं सेकंदभर पाहणं आणि त्याला स्क्रोल करणं, याच्यामुळे त्यांच्या मधली सहनशक्ती कमी झाली आहे असं आपल्याला कधी जाणवलं?
0: अगदी बरोबर आहे. हा प्रश्न खूप जास्त आईंना पडलेला असतो. काय होतं, साधारण सर्वसाधारण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनचं हे 10 ते 12 सेकंदांपर्यंतच आहे आणि इथून पुढे मी असं मानतो की 2 ते 4 सेकंद स्पॅन अटेन्शन राहिलेलं आहे. काय होतं, 2 आणि 4 सेकंदांचं जर कंटेंट तो घेत असेल, एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये, एका दिवसामध्ये 8-8, 12-12 तासाचं जर युसेज असेल सोशल मीडियाचा, तर तो किती कंटेंट घेणार आहे? हा एवढा कंटेंट जर त्याचा मेंदू घेत असेल तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी आदिवासीच वाटतील ना. ते जे काही त्याच्याशी बोलतील, ते जे काही त्याला सूचना देतील, ते सगळ्या जुन्या गोष्टी सगळ्या, अरे कशी 1947 गोष्टी सांगते, अरे इथे काय चाललंय जगात, मग तो काय करतो, त्याच्या रूम मध्ये गेला की दरवाजा धडाड बंद करतो. तुम्ही त्याच्या मागे काही भुंगा लावू नये म्हणून त्याला बंद करायचं असतं. तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केली की तो म्हणतो नको ही कटकट, मग तो तुमचा मॉरली सपोर्ट करतो, आदर करतो की हिच्याशी नको मला वाद घालायला, माझा वेळ जाईल, तिचा वेळ जाईल, मी माझ्याकडनं काही बोलले जाईल, त्याच्यापेक्षा मी दरवाजा बंद केलेला बरा. बरं, इकडे आई वडिलांची एन्झायटी अशी असते की काय करत असेल, मग तसं तर होत नसेल, मग ते आपल्या खिडकीतनं बघतील, त्या दाराच्या फटीतनं बघतील, असं काहीतरी ते सगळं सुरू असतील. मग आता कॉमन आपल्याकडच्या आयांचा एक अजून एक फंडा आहे की मग त्या मावशीला, मामाला, काकाला बोलून याला समजावून सांगा, मग कोणी त्याचा मित्र आला की याला समजावून सांग रे जरा, ते असं सुरू होतं आणि ते मुलाची इरिटेशन
1: वाढत जाते.
0: तर अशा केसेसमध्ये आपल्या लक्षात येतंय की हा इरिटेड होतोय, हा रिॲक्ट होतोय फास्ट, ते विषय बोलायचे बंद करणं. कॉमन जसं मी आधी सांगितलं तसं समजावून सांगणे तुमच्या बसतच नाही आहे. तो सोशल मीडिया इतका समजावून दिलेला असतो त्याला की तुम्ही परत समजून सांगायची गरज नाही
1: आहे.
0: कारण त्याला ते फिजिकली दिसतंय. आई बाबा जे बोलतायत ते त्याच्या डोक्यात पिक्चराईज होत नाहीये. कारण तो कंटेंट जो देतो आई बाबा तो याच्या एज अप्रोप्रिएट कंटेंट देत नाहीये. सोशल मीडिया तो पिक्चराइज करून दाखवतोय.
1: अगदी. मग अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करणं,

0: अपेक्षित आहे.
1: माझ्या बाळाने त्याचं वर्तन बदलावं, ते बाळ कितीही सायकोलॉजिस्टच्या नजरेमध्ये करेक्ट असेल तरी सुद्धा आई वडिलांना वाटतं नाही हो, थोडं 98 वडिलांना एक 2 मार्क बघा असंच करतो हा, ही अशीच करते, ही ना लक्षच देत नाही. बघा 2 मार्क 100 मिळाले नसते का, मला किती आनंद झाला असता. म्हणजे मी तर कधीतरी गमतीने असं म्हणतो, इतकं परफेक्ट करून त्याला चंद्रावर नाही जायचंय, त्याला इथेच राहायचंय. मला त्याच्यापर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल. त्याच्यासाठी सोपा पर्याय, त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आजूबाजूला जाऊन फक्त बसणे. सल्ला बंद, सूचना बंद, समजावून सांगणे बंद, प्रश्न विचारणे बंद, फक्त सोबत बसा. सोबत बसल्याने तो तुमच्याशी काही दिवसांमध्ये बोलायला लागेल. आता हा सल्ला मी देतोय, हा सल्ला मसल मेमरी झालेल्या आई आणि वडिलांच्या डोक्यामध्ये पटकन जात नाही, कारण त्यांचे बिलीफ्स असे असतात ना की माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झालाय आणि मोठ्या आय टी कंपनीमध्ये तो एवढं पॅकेज घेतोय, तिच्या डोक्यात फिक्स आहे की हे रूल आहे म्हणून हा इथे गेला. तर माझ्या पण मुलाला तोच रूल आहे ना. आपल्याकडे कम्पॅरिझन म्हणजे जगातला, मी तर म्हणतो ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे, तुलना करणे. आपण बोलताना सहज म्हणतो पाची बोटं सारखे नाही आहेत, पण मग ही गोष्ट आपल्या धारणांना आपण का नाही समजून सांगत.
0: अपेक्षा करताना ते सगळे बोट सारखे असल्यासारखे अपेक्षा,
1: बरोबर ना. म्हणून म्हणतो मला त्याच्या वर्तनाबद्दल बदल करण्यासाठी मी ज्या सूचना देतो त्यापेक्षा त्याला समजून घेण्यासाठी मी काय बदल केले ते महत्वाचं आहे. त्या बाळाला मला समजून घ्यायला लागेल की आहे काय नेमकं. एका बाजूला सायंटिस्ट असं म्हणतो की आई वडिलांच्या तुलनेने 10% मेंदू आणि फास्ट बाळ आहे जन्माला आलेलं. मग हे वस्तुस्थितीमध्ये मान्य का नाही करायचं. तुम्हाला कळतंय की आज 3 महिन्याचं बाळ पालथं पडतोय, पूर्वी त्याला 5-6 महिने लागायची. हे दिसतंय ना की हे बाळ फास्ट आहे. मग हे फास्ट आहे तर ते मान्य पण करायला लागेल. म्हणजे त्याच्या स्पीडनं जाणं ही तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ते चॅलेंज स्वीकारा, म्हणजे तो तुमचं ऐकेल.
0: ते स्वीकारा नाही तर मान्य करा की मान्य स्पीडनं नाही येऊ
1: शकत. करेक्ट, ऍक्सेप्ट द थिंग्स. दुसरं ना, मित्र होण्याचा प्रयत्न किंवा मैत्रीण होण्याचा प्रयत्न, जबाबदारीने सांगतो मानसतज्ञ म्हणून, हे शक्य नाही आहे. त्याची किंवा तिची इच्छा असेल तरच ते पॉसिबल आहे, तुमची इच्छा नाही आहे इथे. दुसरं सगळंच त्याला शिकवावं लागतं. मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार? मग त्याला कसं कळणार खरं खोटं काय आहे, चूक बरोबर काय आहे? कसं शक्य आहे जे बाळ जन्माला आलं त्यांनी शिशू कुठे कशी करायची, कुठून करायची, केव्हा करायची, त्याच्यासाठी इंडिकेशन काय द्यायचे, दूध किती प्यायचं, कुठून प्यायचं, केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा त्रास झाल्यावर रडायचं, हे कोण शिकवलं त्याला? मग ज्या बाळाला सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि त्याचं सेन्स करून तो पुढे पुढे जात राहतो, त्याचं आय हँड कोऑर्डिनेशन होतं, त्याचं स्माईल होतं, डेव्हलपमेंटल स्टेजेस वाढत जातात. तुम्ही त्याच्यासोबत असलात आणि नसलात तरी सुद्धा ते बाळ त्याचा स्वतःचा मेंदू जो तुम्ही दिलाय, त्याच्या स्वतःच्या इमोशन ज्या तुमच्याकडनं त्याच्यापर्यंत गेल्यात, जे इन्व्हायरमेंट जे तुम्ही देताय त्याला, ते स्वतःचं स्वतः नैसर्गिकरित्या घेऊन आलंय. त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये
0: आपण हस्तक्षेप
1: नाही करायचा, आणि केला तर तो ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी करतोय तुम्ही त्याच्यासाठी करा,
0: त्याला प्रोत्साहन द्या.
1: तर ही जी सगळी कुटुंबातली समाजाचा अभाव, हे सगळं जे आहे ना, ह्या गोष्टी मी ज्या आता बोललो त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि याची काळजी घेतली तर ही जेनजी ही इमोशनल मेसेजेस न बोलता फार पटकन समजते. हिला नो नीड की तुम्ही डिटेल बोललं पाहिजे, पटकन कळतं की आईचे डोळे, बाबांचे डोळे, आणि मुलींना तर फार फास्ट कळतं, खूप सेन्सिटिव्ह आहेत मुली. तुम्ही त्यांना नाही नाही म्हणलं की मग भविष्यात ते एकदाच कुठलं तरी विरोध करतील. आधी खूप ऐकायची हो, पण ती आता ऐकतच नाही. ती पण म्हणते आता माझ्या,
0: मी आधी खूप ऐकलंय,
1: आता नाही ऐकणार, बस झालं, यांनी काही संपवलंच नाही माझं आयुष्य, काही आहे की नाही असं सगळं.
0: डॉक्टर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही हिंसा किंवा नैराश्य वाढवण्यास कारणीभूत ठरते का बरं?
1: हो, प्रश्नच नाही. कुटुंब हे व्यक्तीच्या इमोशनल सिक्युरिटीचं पहिली जाग आहे ती. आणि इमोशनल सिक्युरिटी असेल माणसाला म्हणजे काय झालं तर मग आमचं मूल जे आहे ते मित्र किंवा मैत्रिणींमुळे बिघडलंय. प्रश्न असा आपण येऊ शकतो की माझं बॉन्डिंग कुठे कमी पडलं, की हा दुसऱ्याला कोणाला तरी फॉलो करतोय, मग मी त्याला प्रेम किंवा भावना व्यवस्थित देऊ शकलो नाही म्हणून तो समोर गेला का? तुमचं इमोशनल डिप्रायव्हेशन झालं तरच तुम्ही दुसरीकडे ते इमोशनल जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी जाता. म्हणजे कोणीतरी मला म्हणले की तू खूप छान दिसतोस आणि तू खूप छान हेअरस्टाईल आहे तुझी, आणि घरी बाबा म्हणले की पटकन केस काप नाही तर तुला हाणतोच धरून, तर मला तो मित्र आवडणार की अरे यार तो किती मला अप्रिशिएट करतोय, त्याला आवडतोय मी, माझे केस त्याला आवडत आहेत, तर हे जे आहे हे कुटुंबातला

0: विसंवादाचा परिणाम नक्कीच मुलांवर, आणि लोक म्हणतात की जनरेशन गॅप आहे त्यांना वेगळतो. हो वेगळं आहे, पण तरीसुद्धा बोलण्याची भाषा भावनिकच आहे ना, बोलण्याची भाषा तीच आहे ना, आई बाबाच आहे ना. का बाबाच्या ऐवजी शिक्षक झाला? नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आई वडिलांचा थोडासा विसंवाद आहे आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या दोन मुली आहेत. त्यातली एक मुलगी काय करते, त्या दोघींचं भांडण झालं बहिणींचं की ती फेकते वस्तू, आणि दुसरी बहीण काय करते, त्या फेकलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवते. इथे काय होतं की बाबाची आई सोनेला काही बोलली आणि सोन बाबांना म्हणले की आई मला असं म्हणलं की यांना राग येतो माझ्या आईविषयी, तो बोलते म्हणून हातात जे असेल ते हे फेकून देतात. आणि मग ती आई काय करते, ती वस्तू घेते आणि ती फुटली का ती कशी आहे ती बघून हातात घेते, म्हणजे काय झालं बघा. या लोकांच्या कुटुंबामध्ये जे त्या लेकरांनी बघितलं, म्हणजे एका लेकरांनी असं बघितलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नसतो, तो असा ऍक्ट करायचा असतो, आणि एका लेकरांनी असं बघितलं की सॉल्व्ह करण्यासाठी हे करावं लागतं. घरामध्ये मॉड्यूलच नाही ठेवत तुम्ही, म्हणजे भांडणं झाली की बाबा एकतर निघून जातो नाहीतर शांत बसतो. मुलांसमोर त्या संवादातून प्रश्न कशी सोडायची हे मॉड्यूलच नाही ना. झालं असेल एका तासाने भांडण, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चहा घेतलाय, मग आपलं भांडणं कशामुळे झाली, तू असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे जर त्यांच्यासमोर रोल मॉडेल ठेवला तर ती बाळ आपल्या डोक्यात आलेल्या हिंसेला रेग्युलेट करतील. इमोशनल रेग्युलेशन हा तोच प्रकार शिकायचा आणि तो कुटुंबातूनच शिकायला लागेल.
1: त्याच्यासाठी प्रॉपर संवाद असणं,
0: प्रॉपर संवाद असणं
1: गरजेचं आहे. तसंच व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती यांचा परस्पर कसा संबंध सांगता येईल आपल्याला?
0: अल्कोहोल आणि काही सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यामुळे हॅबिट तर होतेच, पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जजमेंट. तीव्रता कमी जास्त कुठल्या गोष्टींची घ्यायची ना, म्हणजे आता रस्त्याने चाललाय कोणीतरी आणि जवळून गाडी गेली की त्याला एकदम आरडाओरडा करून ऍक्शन अशी आहे, हे जजमेंट घेता येत नाही. याच्यामुळे परत काय होतं की इम्पल्सिव्हिटी वाढते. शून्यापासून थेट 10 होतं, 2, 3, 4, 5 नाही, थेट 10 पर्यंत जायचं. आणि याच्यामुळे अजून असं होतं या व्यसनाधीनतेमुळे की भावनांवर नियंत्रण आणणं, भावनांना आटोक्यात आणणं हे थोडंसं अवघड जातं. सुरुवातीपासूनच मग थोडासा हिंसक प्रवृत्ती पण वाढायला लागते, कारण या सगळ्यांचं स्वरूप तीच घेते. तर याच्यामध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराच्या बरोबर अँगर मॅनेजमेंट, याच्यासाठी काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तर व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यसनाधीनतेमुळे जजमेंट आणि इम्पल्सिव्हिटी या दोघांमध्ये इश्यूज येतात, समज सर्वसामान्यपेक्षा वेगळी होते. एका छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो, जे आपण सध्या बघतोय आणि सहज होतोय.
1: व्यसनाधीनतेमुळे काय होतं की हिंसक प्रवृत्ती वाढते आणि त्याचा कुटुंबावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: पण त्या कुटुंबातील जे लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं असतात, ह्या मुलांवर सगळ्यात जास्त काय परिणाम होतो?
0: या मुलांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याचा अर्थ हा समजत नाही आणि समायोजन जास्त, आपण सर्वसामान्यपणे एकमेकाला ऍडजस्ट करत करत जातो, हा एक इश्यू होतो. इमोशन कुठे कोणते रेग्युलेट करायचे, कोणते एक्सप्रेस करायचे, त्या गोष्टींमध्ये इश्यूज येतात. कॉन्सन्ट्रेशन, मोटिवेशन, कम्युनिकेशन सगळ्याच बाबतीमध्ये. बघा, माणसाला जगण्यासाठी फ्रंटल लोब म्हणजे बुद्धी, ब्रेनचा पार्ट जो डोळ्याच्या नाकाच्या कानाच्या जवळ आहे, आणि एक पार्ट आहे लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामध्ये इमोशन रेग्युलेट होतात. पूर्वीपासून असं म्हटलं जातंय किंवा फॅक्ट पण आहे ती, हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता, फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता, कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्तो नावात एक सायकोलॉजिस्ट आहे, तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे, त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे, मग त्याला लैंगिक गोष्टी पाहिजे, जोडीदार पाहिजे, आणि नंतर सिक्युरिटी पाहिजे. तर इथे पण तसंच होतं, फक्त ते या सिक्युरिटी पर्यंतच मर्यादित राहतात. स्वतःचा आविष्कार, स्वप्रगटीकरण, स्वतःमध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगटीकरण हा नंतरचा स्टेप आहे ना. या खालच्या गोष्टी फुलफिल झाल्या की आपण पुढे पुढे पुढे जात राहतो.
1: बरोबर
0: आहे ना. एक छोटंसं घर होतं, मग त्यांनी मोठं घेतलं, मग त्यांनी मोठं घेतलं, म्हणजे तो प्रगटीकरण होत जातं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग तरुणांमध्ये वाढणारा जो एकाकीपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वाढणारं नैराश्य आहे, याच्याकडे आपण कसं बघणं गरजेचं आहे? बरं,
0: मित्रांच्या थ्रू, भावा बहिणींच्या थ्रू किंवा आई वडिलांच्या थ्रू, आजी आजोबांच्या थ्रू, हा जो लिम्बिक सिस्टीम मधला इमोशन आहे ना, याची नाळ, याच्या बरोबरच बिलॉंगिंग म्हणजे माझं अटॅचमेंट आहे, भावनिक अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट पाहिजे तशी जर कोणाबरोबर नाही झाली घरातल्या एन्व्हायरमेंटमुळे, म्हणजे माणसाची जैविक स्थिती तर अशीच आहे की माणूस हा समाजप्रिय आहे, त्याला नाते गोते माणसं लागतात. स्वस्तातला शर्ट घातला आणि 4 लोकांनी

0: म्हणलं छान दिसतोय बरं की, मला छान वाटतंय.
1: खुश
0: आणि तो शर्ट मी असं सांभाळून घेऊन जातो, त्याला डाग पडू देत नाही. दुसऱ्या दिवशी त्याला घातलं की अजून मला छान वाटतं. तर ही जी इमोशनल रेग्युलेशनची सायकोलॉजी आहे, याचा अभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. कारण मुलांकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्यापर्यंत गोष्टी दिल्या जातात. त्याला एक आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे नाही करू शकलो त्यांनी ते करावं म्हणून त्याला त्या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही एकदा याचं लाईफ सेट झालं, हिचं लाईफ सेट झालं की मग आमच्या आयुष्यात काही उरत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे भावनिक अटॅचमेंट तुटत जाते आणि व्यावहारिक अटॅचमेंट गिव्ह अँड टेक सुरू होते. आणि या गिव्ह अँड टेकमुळे मुलं कनेक्टेड आहेत पण लोनली आहेत. त्यांना ते पाहिजे असतं काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं. मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतोय की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत. त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झाले.

0: काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं. मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे, आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतो आहे की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत. त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झालेत, पण त्या 2 BHK मध्ये असलेल्या जगाबरोबर ते कनेक्ट होत नाहीयेत. तर हा जो एकाकीपणा आहे हा नैराश्याकडे नेऊन भविष्यामध्ये या लेकरांचं खूप अवघड परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ज्या कुठल्या वेळेत असेल तुमचं म्हणणं मागे ठेवून त्यांचं म्हणणं काय असू शकतं याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, सध्या विचारधारा पण आपली बदलत चाललेली आहे. कधी कधी हा एकाकीपणा गरजेचा सुद्धा असतो. त्यासाठी चिंतन करणं आरोग्यदायी असावं, पण चितेवर नेणार नसावं. तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि त्यातून हिंसाही आपल्याला वाढताना दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: आत्ता ही जी आपण पिढी म्हणतोय, जी पिढी खूप सारे कंटेंट घेऊन प्रवास करतीये, या पिढीला एक गोष्ट पक्की समजली आहे की माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे आहेत आणि माझं आयुष्य हे एकदाच आहे. आई बाबांची पिढी अशी म्हणते की खूप सारे लोक मिळून आपलं आयुष्य आहे, आणि ही पिढी म्हणते मी आणि माझं आयुष्य आहे, मला काही एडिट करता येणार नाहीये, पडत मला माझ्या पद्धतीने जगू द्या. त्याच्यामुळे तो मॉरल नॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला 1947 वाटतात. मग जेव्हा केव्हा तुम्हाला धरून दडपून तुमचं लग्न लावलं, भविष्यामध्ये इश्यूज वाढतात, कारण हे दोघं वेगवेगळ्या संप्रदायातली वेगवेगळ्या थॉट वेगवेगळे बिलीफ घेऊन चालणारे असतात. मग त्यावेळेला असं ठरवतात की अशी किरकिर झाल्यापेक्षा वेगळं राहिलेलं का बरं. ती मुलगी आहे, ती आता 26 वर्षाची आहे. मला सांगितलं की तू सायकोलॉजिस्ट आहेस तर तू तिच्याशी बोललं पाहिजेस. ती म्हणते माझं नाव नोंदवा, पण मग ठरवायला पाहिजे आपण काय करायचं ते. मी तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, कशी आहेस, काय करतेस सध्या, काय आयुष्यात चालू आहे तुझ्या? आणि मग तिला विचारलं, तू नाव नोंदवायचं बोललीस, हो, कशासाठी लग्न करायचंय तुला? तुला असं कसं विचारतो मला, तुला कळू दे ना कशासाठी लग्न करायचं. मनाबद्दलचे काय विचार आहेत तिचे? आई बाबा म्हणतात म्हणून वाटतंय. म्हटलं मग थांबा थोडं, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत बोलू. हा प्रकार सध्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हिंसाचाराचं प्रमाण वाढलं.
1: आणि सध्या आपण हे प्रमाण खूप बघतोय की फक्त लग्न न होण्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा ते हिंसेकडे वळलेले आहेत.
0: संसार हा 2 लोकांचा आहे असं म्हणतात. तू काय करायचंस ते तू ठरवणारस. त्यांनी कसं वागायचं, त्या संघर्षात जाणं टाळायचं असेल तर त्याला फक्त सांगून बघा पार्टनरला, नाहीतर ओके. सध्या एकल महिलांच्या बाबतीमध्ये सामाजिक स्थिती अजून फार बदलली असं आपण नाही म्हणता येणार, पण सायकोलॉजिकल स्थिती मात्र एकल महिलांची स्ट्रॉंग होताना मी बघतोय. त्याचं कारण असं आहे की बॉदर नाही होत, थोडंसं इंडिपेंडन्स मिळतं आणि याच्यामध्ये स्वतःचे डिसिजन्स घेता येतात, करेक्ट डिसिजन्स निवडता येतात, ऑप्शन्स चांगले निवडता येतात, आणि काही प्रमाणामध्ये जर सोशल आणि सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल पोझिशन सर्वसामान्य असेल तर अशा महिला खूप छान सर्व्हाइव्ह करतात आपल्या मुलांसोबत. पण जर या 3 गोष्टींमध्ये इश्यूज असतील तर मग मी असं बघितलंय की मुलांना खूप वाईट आणि वेगळे इश्यूज फेस करायला लागतात. शहरी भागांमध्ये फार इश्यूज नाही आहेत, पण ग्रामीण भागामध्ये एकल महिलांचे इश्यूज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे हिंसाचार, त्याच्यामुळे व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमध्ये नैराश्य, सायकोलॉजिकल इश्यूज, या सगळ्या गोष्टी होतात.
1: मग आपल्याला या नैराश्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखता येतील? बरं,
0: साधारण 15 दिवसांपेक्षा जास्त उदास वाटणे, रिकामे वाटणे, माझा 6 महिन्याच्या नंतरचा काही प्लॅन नाहीये असं वाटणं, कुठलंही व्हिजन दिसत नाहीये माझ्या डोळ्यासमोर, मला पटकन कुठलं काम करा वाटत नाहीये, लोकांना इंटरॅक्ट करा वाटत नाहीये, ज्या पूर्वी इंटरेस्टच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी पण मी आता टाळायला लागलो, झोप कमी जास्त होणे, भूक कमी जास्त होणे, सकाळी 9 तास झोपली, 10 तास झोपलोय पण परत सकाळी असं उदास आणि थकवा असल्यासारखं वाटणं, कोणी बोलतंय माझ्याशी आणि काय काय म्हणलं तुम्ही असं जर होत असेल, वजनामध्ये अचानक कमी जास्त होणे, मी निरुपयोगी आहे असे वारंवार विचार येणं, स्वतःला गिल्ट, दोषी समजणं, अपराधी समजणं, चिडचिड करणं, सामाजिक संपर्क कमी होतोय असं जाणवणं, आपण जी डे टू डे कामगिरी करतोय त्याच्यामध्ये आपला ग्राफ खालच्या बाजूला येतोय हे लोकांकडून ऐकणं आणि स्वतः पण बघणं, या गोष्टी उदासीनतेकडे, नैराश्याकडे आपल्याला घेऊन चालल्यात हे ओळखणं. नैराश्य म्हणजे मला शर्ट शिवायचा आहे टेलरकडून शिवायचा तर तो माझं माप घेणार आहे, दुसऱ्याचे कसे घालणार ना, तर माझे इश्यूज माझे इश्यूज आहेत. तर ही गोष्ट जर आपल्याला व्यवस्थित कळली तर खूप छान वाटतं. मी असं बघितलंय की अधूनमधून मला जगावं असं नाही वाटत आहे, माझं कोणीच नाही आहे.

0: मला कोणी सपोर्ट नाही आहे, मला कोणी समजून घेत नाही आहे, असे गंभीर संकेत देणं, जग संपवण्याची भाषा बोलणं, अशा लोकांसाठी तात्काळ मानसतज्ञाबरोबर, सायकोलॉजिस्टबरोबर त्याला भेट घालून देणं. प्रत्येक गोष्टींसाठी मेडिसिन असतात असं नाही आहे, पण बोलण्याने, ऐकण्याने, विचारांच्या धारणांच्या योग्य बदलामुळे. एक गोष्ट मला खूप छान वाटते एक सायकोलॉजिस्ट म्हणून, की आपल्या बिलीफ्स आणि थॉट्सना आपल्याला एडिट करता येतं. केवढी ताकद आहे हे एडिट करणं. मला कळतंय की ह्या विचाराने माझा अँगर वाढतो आणि एडिट केल्याने माझा अँगर कमी होतो, किती छान येते. आणि हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे, प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी आणि नैसर्गिक आहे. फार झालं तर तुम्हाला थोडी दिवसाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात.
1: त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त प्रत्येकाला.
0: करेक्ट.
1: डॉक्टर, मानसिक आरोग्याबाबत माझ्यातील हे गैरसमज आहेत, तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला?
0: शरीराचा आजार तुमच्या अखत्यारीत नसतो, एकदा तो झाल्यावर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात. मात्र भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यावर 100% तुम्हाला अभ्यास करता येतो. एक बाळ जन्माला आलं आणि काही तासाच्या बाळाला तुम्ही त्याची डोक्याची बाजू वर धरली आहे आणि पायाची बाजू खाली धरली आहे, तर ते बाळ कम्फर्ट असतं. पण तुम्ही पायाची बाजू वर करा आणि डोक्याची बाजू खाली करा, ते रडतं, ते रिफ्लेक्ट करतं घाबरल्याची, भीतीची, चिंतेची इमोशन्स. म्हणजेच इमोशन हाच तुमच्या या सगळ्या शरीराला कंट्रोल करणं, त्याला गाईड करणं, त्याला कोऑर्डिनेट करणं हा मनाचाच भाग आहे. मनामध्ये भावना, विचार आणि वर्तन हे त्रिकूट आहे आणि हे मस्ट आहे. अत्यंत गैरसमजामुळे आयुष्यभर आपण स्वतःला ढकलत राहतो. छोटासा एखादा बदल असेल तो करत नाही, कारण आपलं बिलीफ्स आहे की स्वभावाला औषध नसतं. असं कसं नसतं? औषध घ्यायचंच नसतं स्वभावासाठी. स्वभावाला एडिट करायचं असतं. त्या स्वभावाच्या मागे कोण हलवतोय त्याला, त्याच्याकडे बघायचं असतं. खूप साधी आणि सरळ गोष्ट आहे ही. भावनांना योग्य पद्धतीनं विचारांमध्ये घातलं तर तुमच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम कायम होत असतो. इच्छाशक्ती, मोटिवेशन, तुमच्या अपेक्षा हे मनाच्या घटक आहेत सगळे. शरीर म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता, हे कॉन्शियस आहे, हे ॲक्शन आहे, हा व्यवहार आहे. लोकांना दिसणं, समजणं माझ्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, ॲक्शनवरून हे 1% आहे. 9% तुमच्या सबकॉन्शियस आहे. त्या सबकॉन्शियसमध्ये जे सुरू आहे, जे लिहिताय तुम्ही स्वतःबद्दल, तेच व्यवहारामध्ये येणार. मग 9% जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं की 1%? अरे मी असे IAS अधिकारी पण पाहिले ज्यांना दोन्ही पाय नाही आहेत, की ज्यांना डोळे नाही आहेत दोन्ही, पण ते IAS अधिकारी झाले. मग बायोलॉजी स्ट्रॉंग की सायकोलॉजी स्ट्रॉंग? सायकोलॉजीच आहे. कारण माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, माझ्यावर झालेले जे एक्सपिरियन्स, मी जे काही समजलंय लाईफला आतापर्यंत, ते माझ्या कुठे लिहिलेलं आहे का शरीरावर? ते सबकॉन्शियस मध्ये आहे. मी काय अर्थ काढायचा एखाद्या गोष्टीचा आणि माझ्या बाजूच्याने काय अर्थ काढायचा, तो त्या त्या लोकांनी त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये जे लिहिलंय ते त्याच्यावरून ते कसं दिसेल. मग याला खराब म्हणण्याचं, याला कमजोर म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण थोडंसं स्वतःला अॅनालिसिस करायला लागल्यावर मजा येते आणि कळत, अरे हां, मी असा विचार करत होतो म्हणून माझी चिडचिड होतीये. लोक कसे असले तरी माझं बिहेवियर माझ्या हातात आहे. जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की माझी स्किन तर एकदम चकाकती आहे, माझं जेवण छान जाते, मला झोप चांगली लागते, माझा अभ्यास चांगला जातो आहे. मला ताण देणारे 3 घटक आहे असं लोक मानतात. 1 म्हणजे परिस्थिती, दुसरं म्हणजे इतर लोक आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. पर्सेंटेज जर विचारलं तर लोक इतर लोकांमुळेच ताण होतो. आपल्याला आपलं कुठं काय असतं? परीक्षेत कमी मार्क आले, नोकरीवर चांगला पगार मिळाला म्हणून मला ताण आहे. मग मी त्यांना विचारतो की जर मी अलाउच नाही केलं ह्या लोकांना, तर मग म्हणतात नाही नाही नाही, आपल्याला ताण देणारा आपणच असतो. म्हणजे लोक आणि गोष्टी तुम्हाला अपसेट कधीच करत नाहीत, त्या मला अपसेट करतायत याच्यावर तुमचा ठाम विश्वास असतो म्हणून तुम्ही अपसेट होता. किती सोपं आहे. तर सायकोलॉजिकल साठी शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये सध्या सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती आहे. अगदी 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन येत आहे. त्याच्यासाठी या समस्यांना व्यवस्थित हँडल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि इझिली सायकोलॉजिस्टकडे तर इझिली तुम्ही अप्रोच होऊ शकता. मानसिक आरोग्यवर जेवढा मोकळा संवाद करू त्याचा स्टिग्मा तेवढा कमी व्हायला मदत होईल.
1: डॉक्टर, हिंसक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचारांची भूमिका काय असते बरं? मग
0: कुठल्या तरी बिलीफ्स आणि सबकॉन्शियस मध्ये काहीतरी लिहिलंय त्यांनी की मला हाच मार्ग आहे, मला ह्याच मार्गाने जायचं आहे, मला इमोशनली लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून मला असं करायचंय. त्याचं जे काही अपब्रिंगिंग झालंय तो अपब्रिंगिंगचा पार्ट असतो, त्याच्या व्यसनांचा पार्ट असतो. हे व्यवस्थित जर आपण समजून घेतलं आणि विश्वास संपादन करायला मदत केली, म्हणजे काय तर त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याला ऐकून घेणं, त्याला समजून न सांगणं आणि शहाणपणाच्या गोष्टी नाही करणं, असं केलं तर तो तुम्हाला फॉलो करायला लागतो. आणि मग तो जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब जाऊ शकतो. तर हे होऊ शकतं.

0: डॉक्टर, हिंसामुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची ठरते?
1: समाजामध्ये हिंसा आपण बघतो दिवसेंदिवस वाढताना दिसते. हिंसामुक्त समाजाची सुरुवात ही घरापासून होत असते, कुटुंबापासून होत असते. अगदी बाल वयापासून त्याला भावना ओळखणे, म्हणजे 22 प्रकारच्या भावना आहेत. किती माहिती सर्वसामान्य लोकांना? रडणं म्हणजे दुःख झालं, ओरडलं म्हणजे आक्रमक झालं,
0: राग, द्वेष,
1: आश्चर्य, बस हे 4-5 पलीकडे आपल्याला माहित नाही. 22 types ऑफ इमोशन्स आहेत आणि ते कशामुळे येतात याचं कनेक्शन म्हणजे भावना ओळखणे. तर हे लहानपणापासून ओळखायला जमलं पाहिजे. राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग हे पण खूप महत्वाचं आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो बोलण्याने त्याचं काही आणि माझं काही असं करण्याने पण सॉल्व्ह होतो, याचं रोल मॉडेल हे सगळं घरातनं सुरू होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारची लोकं होती, 10 प्रकारची 10 personalities होत्या, त्याच्यामुळे ती ॲडजस्टमेंट फास्ट होत होती. राग येणं हे काही चूक नाहीये, तो एक एक्सप्रेशनचा पार्ट आहे. हे बघा, राग येणं, विचार येणं, भावना व्यक्त करणं की मला तुम्ही नाही मोबाईल दिला की मी मारेल, इमोशन थॉट ऑलवेज वेलकम, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ऍक्शनचा रिस्पेक्ट करायची गरज नाही किंवा ऍक्शनला घाबरायची गरज नाही किंवा ऍक्शनसाठी काहीतरी भयानक झालंय असं म्हणण्याची गरज नाही. असं बोलू नको, असं कुठून शिकला तू मी, नाही ओके ठीक आहे, ओके बेटा असं म्हणतोय का, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, असं घ्यावं लागेल. ते तो बोलतोय ना, तर हा महत्वाचा पार्ट आहे, त्याला एम्पथी असं म्हणतो आपण. तर राग येणं हे काही चुकीचं नाहीये, पण रागाच्या भरात दुसऱ्याला दुखवणं हे काही योग्य नाहीये. पेरेंट ज्या पद्धतीने स्वतःचे संघर्ष सांभाळतात, हाताळतात, तेच मुलांसाठी मोठं बिहेव्हिअरल मॉडेल, तोच पिक्चर तो त्याच्या सबकॉन्शियसमध्ये लिहिणार आणि भविष्यामध्ये कॉन्शियसमध्ये वापरणार.
0: म्हणजे अनुकरण या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. डॉक्टर, संवेदनशीलता, संवाद आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्याविषयी जागरूकता वाढवून अधिक शांततामय आणि आनंदी समाज जर घडवायचा असेल तर तो कसा करता येईल आपल्याला?
1: शांततामय खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सगळ्या प्रशासकीय, राजकीय आणि सगळ्या पातळ्यांवर दिसतोय की संवेदनशीलता, संवाद, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कशी वाढवायची, शांततामय आणि आनंदी समाज घडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी झटतोय. आमच्यासारखा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो की राजकीय, सामाजिक आणि सगळ्या चळवळीतले लोक असो, तर याच्यासाठी काही कायदा पुरेसा नाहीये हे आता सगळ्या लोकांना पटलेले. सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, कुठले कायदे नाही आहेत, सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. असं केल्यानंतर अशी शिक्षा होते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ते करतातच. तर कायदे ह्या पुरेसे नाही. याच्यामध्ये मला असं वाटतं की भावनिक साक्षरता महत्वाची आहे. म्हणजेच काय, तर स्वतःच्या भावना ओळखणे, त्याला रेग्युलेट, व्यवस्थापन, नियमन करणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे. घरामध्ये जसं आपण आधी म्हणलं की आईवडिलांचं कम्युनिकेशन, आईवडिलांची बॉन्डिंग छान असेल, आईवडिलांनी झालेल्या विसंवादातून संवादापर्यंतची प्रोसेस त्यांच्या डोळ्यासमोर केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह बिहेवियर ऍक्ट केला, शाळेमध्ये सोशल इमोशनल लर्निंग दिली, काउन्सिलिंग सेंटर्स, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ सपोर्ट घेतला, आणि हा जो टॅबू सिग्मा आहे हा सिग्मा फ्री जर एन्व्हायरमेंट आपण करू शकलो सगळ्यांनी एकत्रितपणे, तर निश्चित ह्या गोष्टींना मदत होऊ शकते. हिंसा थांबवण्यासाठी केवळ रागावर नियंत्रण मिळवणे पुरेसं नाहीये, तर नैराश्य कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, व्यक्तीच्या मेंदूचे कार्य, भावनांची गरजा, कौटुंबिक सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील ताण, या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
0: डॉक्टर संदीप सिसोदे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना नैराश्य आणि हिंसामुक्त कसं जीवन जगता येईल याविषयी छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: थँक्यू.
0: वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.

मैत्रिणींनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा उत्सव म्हटलं की मोदक हे येणारच. चला तर आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेऊया खव्याचे उकडीचे मोदक या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबेमोहर तांदळाचं पीठ, अर्धा वाटी खवा, पाव कप दूध, गूळ, एक नारळ, चमचाभर खसखस, काजू बदाम, साजूक तूप आणि जायफळ विलायचीची पूड. सर्वप्रथम नारळ फोडून ते खवून घ्यावं, गूळ खिसून घ्यावा. एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये दोन वाट्या खवलेलं नारळ घालावं, अर्धी वाटी खवा घालावा आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यावा, म्हणजे एक वाटी गूळ घ्यावा. त्यामध्ये खसखस थोडी भाजून घालावी. सारणासाठी लागणारं हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. हे सगळे एकजीव झाल्यानंतर काजू बदाम पूड आणि जायफळ विलायची पूड घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. आता दुसऱ्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव कप दूध, चिमूटभर मीठ, चमचाभर तूप घालून त्याला उकळी आणावी. त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे तर एक ग्लास तांदळाचं पीठ घेऊन त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे एक ग्लास पीठ घालून त्याला हलवून घ्यावं. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ द्यावी. त्यानंतर ही उकड एका ताटात काढून घेऊन तूप लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर त्याच्या छान पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण घालून त्याचे छान पाकळ्या येतील असे मोदक तयार करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मोदक इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवताना त्यावर केशर टाकून 10 ते 15 मिनिटं ते छान वाफवून घ्यावे. वाफ आल्यानंतर त्याला बाहेर काढून ताटामध्ये नैवेद्यासाठी काढून घ्यावं. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी? करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या गाण्याबरोबरच आजचा गीत बहार कार्यक्रम संपला. दुपारचं 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज। प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा। यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन। फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू। भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल।

विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय. भारत मंडपम इथं होणाऱ्या या दोन दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परहिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री

0: नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर IIT मुंबई 22व्या तर IIT दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, IIT मद्रास, IIM बंगलोर, IIM कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे. HPV लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केलाय. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच HPV संसर्ग आणि HPV शी संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1,942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालिंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेन यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि ॲशलिन क्रुग यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8व्या मानांकित बेन शेल्टन आणि 11व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. UPIच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी फोडली नशामुक्तीची हंडी. पालघर जिल्ह्यात 9व्या राष्ट्रीय पोषण मासाला सुरुवात आणि 15 सप्टेंबरपासून पालघरमध्ये सुपोषण साथी पालघर उपक्रम राबवण्यात येणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर

0: पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याच्या प्रतिनिधी नीतू चौरे.
1: 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी विकसित भारत 2047, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण आणि ठाणे जिल्ह्याच्या परिवर्तनाचा व्यापक आढावा मांडला. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांमुळे देश आता संरक्षण उत्पादनातही जगासमोर सक्षम राष्ट्र म्हणून उभा राहत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं कोपरी येथील अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं. दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशा मुक्तीची हंडी फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहावं आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी असं आवाहन शिंदे यांनी केलं. रोज कमावून

0: चौकात आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सवाला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं. दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशा मुक्तीची हंडी फोडण्यात आली. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहावं आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक दिशा द्यावी असं आवाहन शिंदे यांनी केलं. रोज कमावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा यासाठी सुरू केलेली निवृत्ती सन्मान योजना देशातील पहिली योजना असून ती कष्टकरी चालकांसाठी वरदान ठरेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळातर्फे नुकतंच ठाण्यात वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या 735 सभासदांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचा प्रवीण कांबळे यानं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 1 तास 7 मिनिटे आणि 21 सेकंद या वेळेत 21 किलोमीटरचे अंतर पार केले. महिला गटात नाशिकची रवीना गायकवाड यांनी 1 तास 26 मिनिटं 4 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे 30,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र पाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आलं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
1: पालघरमध्ये 9व्या राष्ट्रीय पोषण महाला सुरुवात झाली. या निमित्तानं 2 दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो प्रादेशिक कार्यालय पुणे आणि पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबविण्यात आला. या 2 दिवसीय कार्यक्रमात पोषण विषयक माहिती, चित्र प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोषण उखाणे, प्रश्नोत्तरे आणि पौष्टिक आहारांच्या पाककृतींचं प्रदर्शन घेण्यात आलं. तसंच आशा सेविकांना मार्गदर्शनही करण्यात आलं. तर पोषण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा गौरव यावेळी करण्यात आला. निरोगी माता, सुदृढ बालक आणि पोषणाबाबत जागरूक कुटुंब यातूनच विकसित भारताची मजबूत पायाभरणी होईल असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पालघर जिल्ह्यात कुपोषणाविरोधात आता सुपोषण साथी पालघर हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर 2026 ते 15 मार्च 2027 या कालावधीत उपक्रमाचा पहिला टप्पा राबवला जाणार आहे. यामध्ये गंभीर तीव्र कुपोषित म्हणजेच 65 श्याम बालकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दत्तक घेतलं जाणार आहे. त्यांचं आरोग्य आणि पोषणासाठी विशेष उपाययोजना या दरम्यान केल्या जातील. त्यानंतर 734 मॅम बालकांवर तालुका आणि ग्रामस्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लक्ष दिलं जाणार आहे. दत्तक घेतलेल्या प्रत्येक बालकासाठी स्वतंत्र आरोग्य कार्ड तयार करून त्यांचं वजन, वाढ, लसीकरण, आरोग्य तपासणी आढावाही घेतला जाणार आहे. गरजेनुसार बालकांना VCDC किंवा NRC मध्ये दाखल करण्यासोबतच प्रथिनेयुक्त अतिरिक्त आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अंगणवाडीतील सुविधा, स्वच्छ पाणी, पूरक पोषण आहार आणि कुटुंबाचं समुपदेशन यावरही यावेळी भर दिला जाईल. केवळ वर्धन वाढवणं नव्हे तर बालकांच्या सर्वांगीण आरोग्य आणि विकासासाठी प्रयत्न करणं हे सुपोषण साथी पालघर उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सुमित्रा सामंत यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, महाराष्ट्रात भक्ती नाट्याची स्वतंत्र परंपरा असून त्यासोबत ग्रामोत्सवातील सोंग सादर करण्याची परंपरा देखील अस्तित्वात आहे. गणेशाचं दर्शन भक्ती नाट्य परंपरेत आणि ग्रामोत्सवात होत असतं. ललित हे भक्ती नाट्य म्हणजे अभिनीत भारूड. ललित केवळ वारकरी संप्रदायाचं नसतं तर महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय अशा विविध संप्रदायांची ललित देखील असतात. अंबेजोगाईला दासोपंतांचं ललित प्रसिद्ध आहे तर जालना जिल्ह्यातील अंबड येथे रामानंदाचं ललित प्रसिद्ध आहे. यापैकी अंबेजोगाईला दासोपंतांच्या ललितात गणपती, रिद्धिसिद्धी ही सोंगही येत नाहीत, तर जालना जिल्ह्यातील रामानंदांच्या ललितांमध्ये गणपती, रिद्धिसिद्धी आणि सरस्वती यांची सोंग पूर्वरंगात येतात. रामानंदांच्या परंपरेतील गणपतीचं सोंग दरवर्षी चैत्र शुद्ध दशमीला रात्री अंबड येथील राम मंदिरासमोर हे ललित साजरं केलं जातं. या ललिताचा प्रारंभ गणपतीच्या सोंगाने होतो. या सोंगात तीन पात्र सहभागी असतात. गणपती

0: चं सोंग, रिद्धी आणि सिद्धीचं सोंग हे नमनाचे सोंग असल्याने छत्री आपदागिरी धरून ते वाजत गाजत सोंगाच्या वाड्यापासून काढले जातात. देवळाच्या समोर सोंग येईपर्यंत यवनिका सोंगासमोर धरली जाते. गणपतीचा मुखवटा सोंग घेणाऱ्या व्यक्तीने घातलेला असतो. लाल अंगरखा, त्याच रंगाचा कद, पायात चाळ, गळ्यात हार अशी वेशभूषा असते. रिद्धी आणि सिद्धी ही सोंग तरुण मुलांना दिली जातात. जरीच्या सहावर साड्या, झंपर, डोक्यावर बेगडी काम केलेले टोप, उजव्या हातात रुमाल, पायात चाळ, गळ्यात माळा, हार, आभूषण हे असंच घातलेलं असतं. या पात्रांसाठी पावडर, लाली, काजळ, ओष्ठशलाका, गंध यांचा वापर केला जातो. संपदणीच्या म्हणजे सोंगाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पदाच्या वेळी ही सोंग नृत्य करतात. हे नृत्य दुडक्या चालीचं असतं. या सोंगाच्या वेळी श्री रामानंद स्वामी महाराज विरचित या संपदाण्यांचं गायन होतं. हे गायन सामूहिक असतं आणि यावेळी म्हटली जाणारी पदं ही अशी असतात. मोरिया रे मोरिया रे दयाळा मोरिया रे, देव गणेश चंद्र भालचंद्र गजमुख संकटहर, पद्म सजल दयाला रे हो सुंदर देव गणेश चंद्र, सुरवर पद रज वंदती ज्याचे तो गणवंधुनी स्मरा मनोहर सुंदर देव गणेश चंद्र, दुर्वांकुर शिरी सेंदूर लेपत वोहन उंदिर बहु प्रियकर सुंदर देव गणेश चंद्र, चरणी शरण मन पूर्ण बोधे रामानंद हृदयी ध्यातो निरंतर सुंदर देव गणेश चंद्र. ये रे मोरोबा माझ्या मोरोबा माझ्या, विकीची वारी जात मंद मधुर हासारे, सजल जलधी भव्य दिव निलभा सारे, पूर्ण बोध नांदी गोपिका विलासारे, त्रिभुवनपती तुझसी जपतीने विधी सूर गती झडकरी ये मोरोबा माझ्या. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात तसंच सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात लळिताची परंपरा आजही आढळते. दासोपंतांचं लळित अंबेजोगाई परिसरात आढळतं. दासोपंतांची परंपरा ही दत्त संप्रदायाची परंपरा आहे. दासोपंतांच्या पदार्णव या ग्रंथात लळिताची पदं आहेत. अंबेजोगाईत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त नवरात्रोत्सवाच्या समारोपाला ललिताचं सादरीकरण होतं. याशिवाय सिंधुदुर्ग गोव्याच्या सीमावर्ती भागातही ललित सादर होताना दिसून येतात. पदगायन, पदाची संपादणी, संवाद, पुन्हा पदगायन अशा व्यामिश्र रूपात सुरू असणारी, रात्रभर सोंगांच्या रूपाने सुरू राहणारी ललित आता कालौघात कमी सादर होऊ लागली आहेत.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. जंगलात रस्त्याच्या बाजूला कुंपणाजवळ नैसर्गिकरित्या वाढणारं धोत्र्याचं झाड 90 ते 120 सेंटीमीटर उंच असतं. पानं हिरवीगार, गोलाकार, हृदयाकार पानाचं टोक त्रिविभाजित पण असमान असतं. पानाच्या शिरा उठावदार असतात. लांबी रुंदी जमिनीच्या प्रकारानुसार 8 सेंटीमीटरपर्यंत असते. फूल पांढरं, लांबोळकं, गोलाकार ते षटकोनी 6 ते 8 सेंटीमीटर लांब असतं. फळं गोलसर काटेदार असतात. फळांच्या आत काळसर चपटं बी असतं. कुठल्याही प्रकारचं हवामान आणि जमीन या पिकासाठी उपयुक्त असतं. या पिकासाठी हलकी पडीक जमीन वापरावी. जमीन वखरून भुसभुशीत करावी. शक्य झाल्यास एकरी 2 ते 3 टन शेणखत टाकावं. एकरी 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश जमिनीत मिसळावं. धोत्र्याची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका तयार करून करावी. एकरी 2.5 ते 3 किलो बियाणं वापरावं. लागवडीपूर्वी बी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावं. त्याला जीवाणू संवर्धक लावून लागवड करावी. बी 15 दिवसांनी अंकुरतं. रोपं 40 ते 45 दिवसांनी 10 ते 12 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर लागवड करावी. लागवड 3 बाय 3 फूट अंतरावर प्रतिझाड याप्रमाणे करावी. जमिनीच्या प्रकारावर किंवा पावसाचा अंदाज घेऊन 10 ते 15 दिवसांनी सिंचन करावं. धोत्र्याच्या

0: उन्नत जाती वापरल्यास दर एकरी 100 क्विंटल पानं आणि 6 ते 8 क्विंटल बियाण्याचं उत्पादन मिळतं. बियाण्यांपासून 0.24 ते 0.35% आणि पानांपासून 0.12 ते 0.20% तेल अल्कोलाइड उत्पादन मिळतं. धोत्र्यामध्ये स्किपालेझिन, ॲट्रोपिन, मॅलिक ॲसिड, हायस्कोमिन आणि हायोसायमिन नावाचे अल्कोलाइड प्रमुख घटक द्रव्य असतात.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगत।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वागना तस, अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्र।

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिस बद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसपेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काविळ हे थोडं उशीरा येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काविळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर रक्तवाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या टिल्ली असा शब्द आहे. स्प्लीनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं.

0: तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं तर नॉड्युलर लिव्हर, पुष्कळदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं, एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्त्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं, F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे, पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीने आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्त्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं लिव्हरचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे, तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाईम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातलं लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्त्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात, आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हां डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घोणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवतात.

0: राखून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार, अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षकसुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षीसुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखोड बोटांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकणाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या माळ रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीरचिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतसुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे. मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, घुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेतली.
2: आकाशवाणीचे दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उम्मीद जताई कि ब्रिक्स शिखर सम्मेलन में वैश्विक कल्याण की आकांक्षाओं को ध्यान में रखते हुए सकारात्मक चर्चाएं होंगी. विश्व के नेता कल से शुरू होने वाले सम्मेलन में भाग लेने के लिए नई दिल्ली पहुंच रहे हैं. प्रधानमंत्री मोदी आज रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन और ईरान के राष्ट्रपति मसूद पेजिश्कियन के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे. ब्रिक्स व्यापार मंच की बैठक नई दिल्ली में शुरू. विदेश मंत्री डॉ एस जयशंकर ने बढ़ती वैश्विक अनिश्चितताओं के बीच अधिक लचीलेपन, स्थिरता और सहयोग का आह्वान किया. अमेरिका में 11 सितंबर के आतंकी हमले की 25वीं बरसी पर भारत ने आतंकवाद से लड़ने के अपने अटूट संकल्प को दोहराया. चीन में जूनियर एशिया कप हॉकी के सेमीफाइनल में आज भारत का मुकाबला मलेशिया से होगा और अमरीकी ओपन टेनिस महिला सिंगल्स के खिताबी मुकाबले में आरना सबालिंका का मुकाबला एलेना रायबकीना से होगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा कि विश्व के नेता कल से शुरू होने वाले 18वें ब्रिक्स शिखर सम्मेलन के लिए नई दिल्ली में एकत्र हो रहे हैं. सोशल मीडिया पोस्ट में श्री मोदी ने विश्वास व्यक्त किया कि सम्मेलन में विभिन्न मुद्दों पर सकारात्मक और सार्थक चर्चा होगी और इसका मार्गदर्शक उद्देश्य विश्व कल्याण होगा. एक रिपोर्ट.
3: भारत मंडपम में आयोजित होने वाले दो दिवसीय शिखर सम्मेलन में ब्राजील, चीन, मिस्र, इथियोपिया, इंडोनेशिया, भारत, ईरान, रूस, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका और संयुक्त अरब अमीरात सहित 11 प्रमुख उभरती और विकासशील अर्थव्यवस्थाएं एक साथ आएंगी। इस वर्ष ब्रिक्स शिखर सम्मेलन का विषय है लचीलापन, नवाचार, सहयोग और स्थिरता के लिए निर्माण। शिखर सम्मेलन में

राजेंद्र देशमुख यांनी गायलेला राग गौड सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. भारत मंडपम इथे होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय

ची चर्चा करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेजश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. व्यापार आणि अर्थविषयक उपाययोजना एकतर्फी लादण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असून यामुळे व्यापारात विस्कळीतपणा येत असल्याचं मत ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या अंतिम बैठकीनंतर स्वीकारण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सदस्य देशांनी ही भूमिका मांडली. जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परस्परांबरोबरचा आर्थिक समन्वय वाढवण्याचा ब्रिक्स देशांचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्वाची ठरते. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वनटॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22 तर आयआयटी दिल्ली 27 क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेला मारबत आणि बडग्या महोत्सव आज उत्साहात साजरा झाला. काळी आणि पिवळी मारबतची पूजा करून निघालेल्या मिरवणुकीत इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष झाला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिकेनं यंदा प्लास्टिकमुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातही आज राई रुई ढेकूल मुकसा घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. मारबती बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यात पाठीमागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. अपघातमुक्त सुरक्षित रस्ते प्रवासाकरता राज्याच्या परिवहन विभागातर्फे नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत यासंदर्भात एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की याअंतर्गत 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी विविध प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वं तयार केली जातील. एसटी चालक आणि वाहकांवर नशा प्रभावाची तपासणी करण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या खरेदीकरता एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने सरनाईक यांनी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. खासगी बस, रिक्षा, टॅक्सी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था राबवण्यात येईल. नशा करून वाहन चालवण्यातले धोके समजावून देण्यासाठी समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिलं जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं.

0: नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताची पोलीस तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं. निलंगा तालुक्यातील नेटूर इथं सकल मराठा समाजाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूर बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथेही सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधल्या राहुरी इथं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा पारदर्शकपणे घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि राज्यातल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.